क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8300 16500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 9 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेण्याचा निश्चय करावा. जे दृश्य असतं ते आज ना उद्या नाश पावतं. दृश्य हे स्वतंत्र नसतं, भगवंताच्या अधीन असतं. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनंच घडते आहे हे आपण ओळखावं. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामानं साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्यामुळं भोगाचं सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गानं जात असता भगवंताचं नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला आपण भूलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणानं वागून प्रपंच करावा. असं जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीनं करेल हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचीच गिराईक आहेत. अहो, देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसतं मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरे होतं. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फारसा फरक नाही. पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलीकडे ते जास्त संकुचित झालेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची. पण आता काळ पालटलाय. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदानं प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठं? जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 190वा, दशक 14वा, समास 5वा, हरिकथा लक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। हरिकथेमध्ये भक्तीचा रंग तयार करून परमात्म्याचं ध्यान करावं। ध्यानामध्ये मन गुंतलं तर लोक कसं आठवतील? निशंक निर्लज्ज कीर्तन केल्यास रंग तयार होईल। रागज्ञान तालज्ञान स्वरज्ञानाने व्युत्पन्न अर्थ असलेलं कीर्तन करावं। 56 भाषा नाना कला कंठात कोकिळेप्रमाणे माधुरी असलं तरी भक्तिमार्ग वेगळा आहे हे भक्त जाणतात। भक्तांना देवाचं ध्यान आवडतं, देवांशिवाय त्यांना जेवणसुद्धा सुचत नाही। कलावंताचं मन असतं ते मात्र नादलुब्ध असतं। श्रीहरी विरहित जी कला आहे ती अवकळा जाणावी। देवाला सोडून माणूस वेगळा झाला असं होतं। चंदनाला सर्पाने वेढा घातला, धनावर पिशाच्च बसलेलं आहे त्याप्रमाणे देवाच्या आड नाना कला आल्या आहेत। देवाला सोडून नादामध्ये मग्न होणं म्हणजे

प्रत्यक्ष विघ्न आडवा आल्यासारखं आहे. स्वरामध्येच मन गुंतलं तर श्रीहरीचं चिंतन कोण करील. बळजबरीने चोरी करून शुश्रूषा सेवा घ्यायची तसं झालं ते. देवाचं दर्शन करणाऱ्याच्या आड रागाचं ज्ञान येतं म्हणून मन स्वराच्या मागे नेलं. राजाच्या द्वाराही भेटायला गेला त्याला पकडतात. तसं भगवंताची जी कला आहे ती कलेने केली. ईश्वराकडे मन ठेवून जो हरिकथा करतो तोच संसारामध्ये अन्य जाणावा. ज्याला हरिकथेची गोडी आहे त्याविषयी त्याला नित्य नवी आवड निर्माण होते, त्याला सर्वोत्तमाची प्राप्ती होते. हरिकथा जिथे मांडलेली आहे तिथे सर्व सोडून धावतो. आळस, निद्रा, स्वार्थ हे सगळं सोडून जो हरिकथेपुढे सादर होतो, हरिभक्ताच्या घरी जातो, त्याची सेवा करण्यासाठी जो हरि किरकोळ कामे देखील करतो तो सर्वांना जाणीवपूर्वक सहाय्य करतो, त्याचं नाव हरिदास आहे. त्याच्या नावामध्ये विश्वास आहे असं सांगून हा समास इथे पूर्ण झाला असं समर्थ सांगतात. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14 समास 6 चातुर्य लक्षण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. रूप लावण्य हे अभ्यास करून मिळवता येत नाही. जन्मतः असलेल्या काही गुणांमुळे काही उपाय चालत नाही, त्यामुळे काही नवीन गुण माणसाने जोडायला हवे. काळ माणूस गौरव होत नाही. देवीचे वण असतील तर त्याच्यापुढे काही चालत नाही. मुक्याला वाचा फुटत नाही हा सहज गुण आहे. आंधळा माणूस डोळस होत नाही. बधिर माणूस ऐकू शकत नाही. पांगळा माणूस पाय कुठून आणेल अशी कृपतेची लक्षणं किती म्हणून सांगायची. त्यामुळे रूप लावण्य हे पालटत नाही, मात्र अवगुण असतात ते सोडल्यावर जातात. उत्तम गुण अभ्यास केल्यावर प्राप्त होतात. कुविद्या सोडून शहाणे लोक विद्या शिकतात. मूर्खपण सोडल्यावर जातं, शहाणपण शिकता येतं. कारभार केल्यावर सगळं काही समजतं. लोकांनी मान्यता द्यावी असं वाटतं, मग गुणांची उपेक्षा का करायची. चातुर्याशिवाय उच्च पदवी कधीही मिळणार नाही अशी मनामध्ये प्रचिती येते. मग स्वहित का करायचं नाही, सन्मार्गाने चालावं. मग जनसज्जन लोक मानतात. देह व्यवस्थितपणे शृंगारला पण चातुर्य नसेल तर त्याचा उपयोग नाही. गुण नसताना बाष्कळपणा असेल तर त्याला अर्थ नाही. अंतरकळा म्हणजे आतले गुण असतात त्यांचा शृंगार करावा. नाना परीने ही जी संपत आहे ती मिळवावी. प्रयत्न करत नाही, शिकत नाही, शरीराला कष्टही देत नाही, उत्तम गुण घेत नाही, सदा कोपिष्ट असतो. आपण दुसऱ्याचं करावं, उसने घेतलेले परत करावे तसं काम करावं. लोकांच्या ठाई पुष्कळ कष्ट घ्यावे लागतील. न्यायाने वर्तन करेल तो शहाणा, अन्याय करील तो दीनवाणा. चातुर्याच्या नाना खुणा चतुर माणूसच जाणतो. ज्याला अनेकांनी मानलं ते अनेकांनी मान्य केलं, बाकीचे व्यर्थ गेले त्याची जग निंदा करतो असं समर्थ सांगत आहेत. अशी ही कथा चातुर्यक्षणाची पुढच्या भागात आपण ऐकूया. जय जय.

अपवित्रे रिसे आणि वानरे म्या पुजली गवळ्यांची पोरे ताकबिरे रानटे जो जातीने निजत्वा गेला परी भक्तिभावे उंचावला तो मद्रूप दापावला पूज्य झाला तिही लोकी विदुर दासी पुत्र तत्वता भावे पढिला भगवंता भावो प्रमाण भगवंता।

ते जाती जसी माझी भावार्थे भक्ती तो जिलाण पा पवित्र मूर्ती माझी प्राप्ती मद्भजने. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे.

सुजन हो, या विषयामध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग फार फार महत्वाचा आहे हो। तुकोबाराय म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिते दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक, वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मद पाशी, अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, दयाची पुराणे भाट झाली, वैश्य तुलाधार गोरा तो कुंभार, धागा हा तंभार रोही दास, कबीर मोमिन लतीफ मुसलमान।

चोखा मेळा बंगा जातीले महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी नामयाजी जनी कोण दिला भाव जेवी पंढरी राव तिल जवे मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान दयाचे काय सांगो याती या

सुजन हो अहो, स्वतः देवर्षी नारद देखील पूर्व अवतारामध्ये दासीपुत्रच होते ना। भक्तीमध्ये जातीभेद न मानण्याचं कारण भागवत एकाच ठसकंदामध्ये नवयोगेश्वर जनक संवाद प्रसंगी सांगितलेला आहे। जरी जाहला उत्तम वर्ण परी तो न म्हणे मी ब्राह्मण, स्फटिक कुंकुमे दिसे रक्त वर्ण, मी लोही वा पूर्ण स्फटिक न म्हणे। ज्यासी नाही देहाभिमाना तो हाती न धरी देहाचा वर्ण, तैसाची आश्रमाभिमान भक्त सज्ञान न धरी कदा। जाती उंजनीचा संख्य परी तो न म्हणे माझी जी एक, जेवी गंगा तीरी गावनेक परी गंगा माता एक गावन म्हणे। तेवी जन्म कर्म वर्णाश्रम जाती पूर्ण

सुजना हो, जसा जाती धर्मामुळे भक्तामध्ये भेद निर्माण होत नाही, तसाच विद्येमुळे देखील पडत नाही. व्यवहारामध्ये विद्वत्तेमुळे मानवा मानवात भेद निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजे विद्यावानाचा आदर सन्मान केला जातो, त्याचा राजे महाराजे देखील आदर करतात. त्यामुळे बहुजन समाजापासून तो श्रेष्ठ म्हणून वेगळा पडतो आणि त्यालाही आपल्या विद्वत्तेचा एक प्रकारचा गर्व मद दर्प निर्माण होतो. श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आणि येणे ही नजरे लाकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे संजरे भूतंगी. ही विद्या, हे पांडित्य भक्तामध्ये भेद निर्माण करू शकत नाही. किंबहुना ही विद्या अभिमानाद्वारा भक्ती मार्गाला विरोधक होते. ही विद्या त्या विद्वानाच्या अंतःकरणात भक्ती प्रेमाचा जिव्हाळा निर्माण करू शकत नाही. किंबहुना जी विद्या जीवाला देवापासून दूर करणारी आहे, तिला विद्याही म्हणता येत नाही. अनेक विद्वान भक्तही होऊन गेले, पण त्यांना विद्येचा लवलेश गर्वही नव्हता. त्यांनी आपल्या विद्वत्तेचा अभिमान टाकलेला होता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, म्हणनी थोरपण परिले एथ व्युत्पत्ती आघवी विसरिले, लई जगात हा कुठे होईले तई जवळी गमाजी. असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. गजेंद्र, शबरी, गोकुळातले गोपाळ इत्यादी भक्तांच्या ठिकाणी कोणती विद्या होती हो? सारांश, भक्तामध्ये विद्वान आणि अविद्वान असा भेद पडत नाही. तसंच रूपानही भक्तीमध्ये भेद पडत नाही. रूपवान भक्त श्रेष्ठ, कुरूप कनिष्ठ असं मानलं जात नाही. रूप, जाती, विद्या इत्यादी ही जीवनाची बाह्यांग आहेत. बाह्यांगावर लुब्ध होणारा बहिर्मुख जीवच रूप, विद्या, जाती इत्यादीकांचा विचार करीत असतो, पण परमात्मा परमात्मा असा बहिरंगावर भुलणारा नाही. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, असं संत चोखोबारा यांनी म्हटलेलं आहे. तर अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाजी, असं संत तुकोबा राय म्हणतात.

सुजन हो, आपल्या पुढे जे रूप आहे तो एक भौतिक विषयाचा गुण आहे, तो जड सामान्य आहे, भक्त देखील त्या रूपाला महत्व देत नाही. शुकाचार्यांपुढे स्वर्गातली अप्सरा रंभ आली होती, पण शुकाचार्यांनी तिच्याकडे बघितलं नाही. नाना रंभे ते निरूपे शुकी नुठीजे चिकंदरपे, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. अहो, ज्या नेत्रांनी अलौकिक दिव्य मनोहर असं देव दुर्लभ रूप पाहिलं, डोळ्यात साठवलं, ते डोळे अन्य रूपावर कसे पाहतील हो. भगवंताचं रूप कोटी कंदर पदर पहरा असं आहे, ते अलौकिक आहे. एवढी क्षीरसागरामधून निघालेली परमसुंदरी महालक्ष्मी देखील त्या भगवंताच्या स्वरूपावर भाळली, मग भक्ताच्या अंतकरणात अन्य रूपाला प्रवेश होईलच कसा हो. तात्पर्य काय, भक्तही रूपाला महत्व देत नाही आणि भगवानही अशा जड अनित्य रूपाला भूलणं शक्य नाही. बघा ना, शबरी एक रानावनातली भिल्लीण होती, मथुरेमधली कुब्जा काही रूपवान होती? अहोती तर तीन ठिकाणी वाकडी होती. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, कुब्जा ठाई वाकुडी नीट निज भावे चोखडी, तिच्या चंदनाची शुद्ध गोणी अति आवडी मन लागी, असं एकनाथी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. आणखी एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वरा प्रती काय विषया सक्ती लागूनी, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. म्हणून भक्तामध्ये रूपाधिकांमुळे देखील

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा।
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित।
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिकसह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे। जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक आहे 8380016500। रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: श्रोते हो, शुभ सकाळ। 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर आत्ता प्रसारित करणार आहोत आजच्या आपल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले, आज वार गुरुवार। सकाळी 7:05 दिनविशेष। सकाळी 7:10 भक्तिसंगीताचा आपण आस्वाद घेऊ शकाल। सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम। सकाळी 7:45 पीक उत्पादन वाढीचे सूत्र। सकाळी 8:00 हिंदोळा हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत हेमांगी देशपांडे। सकाळी 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र आपल्याला ऐकायला मिळेल। सकाळी 11:05 आपण आस्वाद घेऊ शकाल चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीकृष्ण कुलकर्णी। दुपारी 12:00 पशुधन हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत DL रामटेके। दुपारी 12:30 दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर श्यामा कुलकर्णी। दुपारी 1:30 स्वर संजीवनी हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुहास जोशी। दुपारी 2:00 गुंजन मनातले हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्योती चौधरी। दुपारी 3:00 चला जाऊया हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मोहन कारखानीस। दुपारी 4:00 स्वरसंध्या हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राधिका जोशी। संध्याकाळी 7:00 रूपरेषा प्रसारित होतील व त्यानंतर आपण आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 9 जुलै. 9 जुलै 1873 मध्ये वडाच्या झाडाखाली मुंबई शेअर बाजार सुरू झाले होते. 9 जुलै 1875 मध्ये भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे स्थापन करण्यात आली होती. 9 जुलै 1893 मध्ये डॉक्टर डेनियल हेल यांनी शिकागो येथे जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट सर्जरी केली होती. 9 जुलै 1949 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना झाली होती. 9 जुलै 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध झाली होती. 9 जुलै 1979 मध्ये बाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं होतं. 9 जुलै 2011 मध्ये सुदान देशातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती झाली होती. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत संत्र्याच्या जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन। शेतकरी बंधूंनो, आपल्या भागामध्ये ज्या काही संत्र्याच्या बागा आहेत यामध्ये आपण बघतो की 10 वर्षापेक्षा 15 वर्षापेक्षा मोठे असणारी जी फळझाड आहेत, जी संत्र्याची बागा आहेत, त्यामधले 25-50% झाडं ही उत्पादन देत नाही आहेत, त्याचं उत्पादन कमी आहे, ती सलाटली जात आहेत, त्यापासून संत्र्याचं उत्पादन कमी येत आहे। मग अशा पद्धतीने ज्यांचं उत्पादन कमी येत आहे आणि जी 10 ते 15 वर्षाच्या वयोगटातली असतील अशा या संत्र्याच्या बागेचं, या झाडांचं पुनरुज्जीवन कसं करावं याची तांत्रिक माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्णतः न मिळाल्यामुळे त्यांच्या शेतापासून त्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही। म्हणून शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहोत की अशा पद्धतीच्या 10 ते 15 वर्षाच्या झाडांचं आपण पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करावं, आणि जर या पुनरुज्जीवन शेतकरी बंधूंनो सांगितलेल्या पद्धतीने आपण केलात तर आपल्याला त्यापासून अपेक्षित असं चांगलं उत्पादन या संत्रा बागेतून मिळू शकतं। यामध्ये काही ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण बघूत। संत्र्याच्या जुन्या झाडांचं म्हणजे सर्वसाधारणपणे 15 वर्ष वयोपेक्षा जास्त, 10 ते 15 वर्षापर्यंतच्या वयोगटातली झाडं शास्त्रीय उपाययोजना करून पुनरुज्जीवन करता येते आणि अशा झाडांचं आयुष्य वाढवून त्यापासून आपण चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळवू शकतो। त्याकरता काय काय बाबी आपण करणं, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात। यामध्ये सर्वप्रथम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्या। मध्यम आणि मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीने कापून काढाव्यात। हिरव्या फांद्यासुद्धा शेंड्याकडून साधारणतः 45 सेंटीमीटर म्हणजेच 1.5 फुटापर्यंत छाटून टाकाव्या। त्याचप्रमाणे झाडावर कीटक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी। झाडाच्या बुंदेला आणि छाटलेल्या जागी बोर्डो मलम 1:1:10 या प्रमाणामध्ये घेऊन ते लावावं, आणि हे लावत असताना जमिनीच्या पासून 1 मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत हे कमीत कमी लावावं। बोर्डो मलम 1:1:10 या प्रमाणामध्ये म्हणजेच मोरचूत 1 किलो, चुनाची निवळी 1 किलो, हे 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण तयार करून त्याचा मलम तयार करून ते लावावा। यामध्ये 10 लिटर पाण्यापैकी 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूत एका भांड्यामध्ये, शक्यतोवर ते कुठल्याही धातूचं भांडण असावं, प्लास्टिकचं असल्यास किंवा मातीचं असल्यास उत्तम, म्हणजे 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूत एका भांड्यामध्ये, तर 5 किलो पाणी आणि 1 किलो चुण्याची निवळी दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि हे दोन मिश्रण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आदल्या दिवशी भिजू घालून दुसऱ्या दिवशी हे दोन्ही मिश्रण एकत्र करून हे 10 लिटर मिश्रण आपण याचा बोर्डो मलम म्हणून उपयोग करू शकतो। तसंच छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत आणि 7.5 किलो निंबोळीचे ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येक झाडाला 500 ग्रॅम नत्र आणि 500 ग्रॅम स्फुरद द्यावा। तिथून पुढच्या वर्षापासून शिफारशीनुसार खताच्या मात्रा देऊन कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी। संत्रा झाडाची छाटणी एकदाच करावी, दरवर्षी शक्यतो शेतकरी बंधूंनो करू नये। दरवर्षी छाटणी केल्यास झाडाचे वयोमान कमी होते, झाडाचा घेर कमी होतो, आणि अशा पद्धतीने संत्र्याच्या जुन्या झाडाची छाटणी करावी, नवीन झाडाची छाटणी शक्यतोवर करू नये। अशा पद्धतीने आपण आपल्या जुन्या संत्र्याच्या झाडांचे पुनरुज्जीवन केल्यास शेतकरी बंधूंनो नक्कीच आपल्या या पुनरुज्जीवन केलेल्या संत्र्याच्या झाडांपासून आपल्याला इतर संत्राच्या फळझाडांप्रमाणेच याचं उत्पादन आपल्याला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो, आणि आजच्या या कार्यक्रमात आपल्याकडनं रजा घेतो। धन्यवाद। नमस्कार शेतकरी।
1: कृषी संदेश।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधूंनो, आजच्या या भागामध्ये आपण पावसाळा लांबल्यास किंवा दुबार तिबार पेरणी करण्यासाठी जी खरीपांची पीक आहे याबद्दलची माहिती घेऊया. राज्यात काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पावसास सुरुवात झाली आहे, मात्र काही भागात अद्यापही समाधानकारक पावसास सुरुवात झालेली नाही. सुरुवातीला पडलेल्या पावसावर पेरलेल्या पिकाची वाढ खंडामुळे खुरटते, तसेच दुबार तिबार पेरणीचेही संकट उभा राहते. अशा परिस्थितीत पावसास सुरुवात न झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होते की उशिरा पेरणीसाठी नेमके कोणते पिकांचे वाण निवडावेत. त्यामुळे पावसाच्या आगमनानुसार नेमके निवडायचे पीक म्हणजेच मध्य हंगाम दुरुस्ती अशा संकल्पनेनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक पंधरवड्यासाठी घ्यावयाची पिके जी शिफारस केली आहे ती पुढील प्रमाणे आहेत. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात घ्यावयाची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये बाजरी, राळा, एरंडी, तूर, हुलगा, सूर्यफूल किंवा सूर्यफूल अधिक तूर 2:1 याप्रमाणे आंतरपीक किंवा तूर अधिक गवार 1:2 हे जे आंतरपीक किंवा बाजरी अधिक तूर 2:1 या प्रमाणामध्ये आंतरपीक घ्यावेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये जुलैच्या अशीच बाजरी, राळा, एरंडी, तूर, हुलगा किंवा आत्ता जी सांगितली त्याप्रमाणे आंतरपीकं घ्यावीत. ऑगस्टचा पहिला पंधरवडा जर पावसासाठी आगमनासाठी उगवला तर अशा परिस्थितीमध्ये एरंडी, तूर, हुलगा, सूर्यफूल किंवा सूर्यफूल अधिक तूर 2:1 हे आंतरपीक, त्याचप्रमाणे एरंडी अधिक दोडका हे मिश्र पीक घ्यावे. आणि अगदीच ऑगस्टचा दुसरा पंधरवडा उजाडला आगमनासाठी पावसाच्या, अशा परिस्थितीमध्ये एरंडी किंवा सूर्यफुलाचं पीक लागवडीसाठी आपण निवडावं. आंतरपिकं घेतल्यानं कुठल्याही प्रकारच्या विपरीत परिस्थितीत दोन्हीपैकी किमान एका पिकाचं चांगलं उत्पादन मिळतं. अन्यथा नेहमीच्या परिस्थितीत मुख्य पिकाबरोबर आंतरपिकाचे बोनस उत्पादनही मिळते.
2: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत शिस्त। अरे नीट बसून खा ना जरा, त्या टी व्ही शिवाय मोबाईल शिवाय कसा घास जात नाही घशाखाली। काही करमणूक नसेल ना तर अन्नपचन होत नाही कसं तुम्हा मुलांचे? हां, नीट शिस्तीत स्वयंपाकघरात बसले, व्यवस्थित जेवण केलं आहे असे होतच नाही। सण असो का वार असो, तुमचे बेशिस्त वागणे आहे तसेच असते। आई काय ग सारखं सारखं शिस्त शिस्त करत असते। आजच्या जमान्यात कोणीतरी शिस्तीत वागते का? काहीतरी जुन्या काळातल्या गोष्टी नको न करायला सांगत जा, बोर होतं यार। हो रे हो, तुम्ही फार आधुनिक लोक, बेशिस्त लोक। खाण्याच्या वेळा नाही का उठण्याच्या वेळा नाही, मग तब्येती बिघडतात। आता आम्ही लोक बघ, आम्हीच काय तुमचे आजी आजोबासुद्धा ठरल्या वेळी झोपतात, ठरल्याप्रमाणे वे उठतात। त्यांची सगळी कामे कशी घड्याळाच्या काट्यावर शिस्तीत होत असतात। परिणामी त्यांच्या तब्येती आमच्यापेक्षाही जास्त नीट आणि व्यवस्थित आहेत। आमची तरी कधीतरी कुरबूर चालते तब्येतीची, पण ते लोक मात्र व्यवस्थित जपत असतात बरं तब्येत। आणि तुम्ही नवीन पिढीचे न बोललेलंच बरं, रोजचा अभ्यास रोज होणार नाही, मग परीक्षा जवळ आली की रात्र जागणे असं सुरू। रात्री जागलो म्हणून अगदी पार 3 सांजेपर्यंत झोपणार। पहाट हा शब्द माहीत आहे का तुमच्या जनरेशनला? अरे सकाळी केलेला अभ्यास लक्षात राहतो, चांगला होतो, कमी वेळात जास्त होतो। सांगून पार थकलो पण उपयोग काय? पालथ्या गड्यावर पाणी। तुम्हा लोकांना बघितलं ना की काळजी या शब्दाचे महत्त्व कळते। अरे जागरणाने पित्त वाढते, परिणामी केस गळती, अकाली केस पांढरे होणे, शारीरिक व्याधी या सगळ्या सुरू झाल्या की त्याचा मनावर परिणाम हा होतोच। कितीही लाईटली घेणारी तुमची ही पिढी असली ना तरी नियमितपणा तुम्हाला कुठे जमतो? तुम्ही तरुण लोक हुशार आहात यात शंका नाही, पण त्याचसोबत आळशी पण आहात। कमीत कमी कष्टात जास्त फायदा कसा मिळवता येईल याचाच सतत विचार करतात, पण काही गोष्टीत शॉर्टकट नसतो रे। मग ते अभ्यासाकरता घ्यावे लागणारे कष्ट असोत किंवा स्वतःला सिद्ध करण्याकरता करावी लागणारी मेहनत असो, जर मिळालेले यश कायम टिकवायचे असेल तर मनाला शरीराला शिस्त असणे आवश्यक असते, नियमितपणा असणे गरजेचे असते। आजच्या तुमच्या पिढीला कंटाळा हा फार लवकर येतो. तो कंटाळा ना कसा तुमच्या सोबत तुमच्या मोबाईलसारखा कायमच तुम्हाला चिकटलेला. तुमच्या शरीराचा एक अविभाज्य घटकच आहे कंटाळा. तुम्हाला या कंटाळ्यामुळे कधी स्वतःचे नुकसान होते आणि कधी जबाबदाऱ्या टाळल्या जातात याचे भान तर राहतच नाही. घडून गेल्यावर त्याचे भान येते. त्याचा काय उपयोग? कोणतीही घटना घडण्याआधी ती घडू नये याकरता घ्यावी लागणारी काळजी ही विचारातून येते. त्याकरता वेळच्या वेळी कामं झाली तर मग कुठे विचार करायला वेळ मिळेल. नाहीतर विचार करायला, स्वतःशी संवाद साधायला तुम्हा लोकांना कुठे आहे वेळ? याकरता शिस्त हवी. जर रोज नियमितपणे स्वतःच तयार केलेले स्वतःचे टाइमटेबल फॉलो केलं ना तर तब्येतीच्या कुरबुरी कमी होतील. सक्सेस मिळेल. सक्सेस मिळाला की आपसुकच तुमच्या पाचवीला पुजलेले डिप्रेशन राहणार नाही आणि तुमची हुशार पिढी जगातली जास्त सक्सेसफुल पिढी ठरणार. पण हे सगळं होण्याकरता आमच्या पिढीची, त्या आधीच्या पिढीची शिस्त ती मात्र अंगी बाणा. शिस्तीची सवय करून घ्या रे, मग बघा आयुष्य खरंच सुंदर असतं ते. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
10: बजेटचं काय?
9: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
11: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
12: चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जनता हवालदार या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अन्वर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: हमसे सुनो
1: सात तारीख को, सात तारीख को, भाई जिले के

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद.

0: ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जमीन आसमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अंजान यांचं. संगीतकार राहुल देव वर्मन.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया तेरे प्यार में या चित्रपटामधलं. महेंद्र कपूर आणि महेश कुमार यांनी गायलेलं हे गीत. गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं सरगम या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत, बंबई का बाबू या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे बशर नवाझ यांची, संगीतकार खय्याम.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी योगेश यांचं. ऐकूया किसी से ना कहना या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार बप्पी लहरी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हे गीत ऐकणार आहोत खानदान या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे नक्षलाल पुरी यांची आणि संगीतकार खय्याम.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मंजिल या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात बचपन या चित्रपटामधलं. हे गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं धरती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड,

0: पुणे रोड, चांची, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आहे नैया या चित्रपटामधला यसुदास आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे रवींद्र जैन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत, दिल दिया दर्द लिया. या चित्रपटामधलं हे गीत आहे शकील बदायनी यांचं, संगीतकार नौशाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गंगा मेरी माँ या चित्रपटामधले गीत. गुलशन बावरा यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव परमार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेबडूकर यांचं गीत सवाल माझा ऐका. या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
3: चुमक चुमनते नाचले

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं. मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत ऐकूया कैफी आझमी यांचं. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.
2: जवान की कसम जवाब देने आऊंगा हिंदुस्तान की कसम,
3: हिंदुस्तान की कसम.

लग न उठे, जंग जब आई गई सर पे तो रहमत हो।

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिकसह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद. स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 9 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारत इंडोनेशियात संरक्षण करार. भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यानच्या संरक्षण संबंधांना मोठी गती.

0: वाजता कॅम्पस स्थापन केला जाणार आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशिया भेटीचे शताब्दी वर्ष टागोर देवांतरा सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजनैतिक वर्ष म्हणून साजरे केले जाईल. दोन्ही देशांच्या भागीदारीत आता एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. आता वळूया पुढील बातमीकडे. केरळमध्ये भूस्खलनाचे 3 बळी. अतिपावसात बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत 3 ठार तर 10 जण जखमी झाले. केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी 5 जण गाडले गेले असून त्यांना ढिगाऱ्याखालून काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केरळमधील कोळिकोड आणि वायनाड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत मीनाक्षी पुलानजीक बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी अतिवृष्टीत हे काम सुरू असताना अचानक भूस्खलन होऊन मातीचा डोंगर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोसळला. त्यात 3 जण मृत्युमुखी पडले तर 10 जण जखमी झाले. दुर्घटना घडली त्यावेळी 18 जण काम करत होते. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. 2024 मध्येही या परिसरातच भूस्खलनाची दुर्घटना घडली होती. भूस्खलन झाले असले तरीही मानवनिर्मित चूक असल्याचे मत मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी व्यक्त केले. बोगद्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती उकरली गेली होती. परिणामी बोगद्याच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात माती जमली. मातीचे हे ढिगारे हटवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांना दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने ही दुर्घटना घडली असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. वावटळ सुरतकडे, नाशिकवरील संकट टळले. जिल्ह्यात मुसळधार तर कसारा घाटात दरड कोसळली. वेगवान वाऱ्यांची दिशा बदलल्याने नाशिककडे जाण्याची शक्यता असलेली वावटळ सुरतच्या दिशेने पुढे सरकली. त्यामुळे नाशिक परिसरात ढगफुटी सदृश 300 मिलीमीटर पर्यंत तुफान पावसाचा धोका टळला. हवामान विभागाच्या अनुमानाचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता गृहीत धरून मंत्रालयात आढावा बैठक घेतली होती. आपत्ती निवारण मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या होत्या, मात्र पावसाचे संकट सुरतच्या दिशेने रवाना झाल्याने प्रशासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. अर्थात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि घाट परिसरात पावसाचा जोर कायम होता. आता वळूया पुढील बातमीकडे. तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला, पालखीचे प्रस्थान. संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला होता. पुढे इनामदार वाड्यात जाऊन पालखीचा मुक्काम असेल, त्यानंतर चांदीच्या रथातून पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत लागणारा भुसार, साहित्याचा शिधा, भाजीपाला, मंडप साहित्य, राहुट्यांचे तंबू, बांबू, तंबूच्या काठ्या आणि बांबू वाहनांमध्ये भरण्यात आले आहे. पालखी रथाला सिंहासन, पादुका, मेघडंबरी, प्रभावळ, दरवाजे, पूजा थाळ, चौरंग, गरुड टक्के, अब्दागिरी यांना चकाकी दिली आहे. वारीचे मानकरी आणि मानाच्या दिंड्या देहूनगरीत येऊन दाखल होऊ लागल्या आहेत. त्यांना संस्थानच्या वतीने वाहन पास देण्यात येत आहेत. पालखी रथाला 8 कॅमेरे लावण्यात आले आहेत. यंदा वारीत पालखी रथापुढे 27 तर मागे 370 दिंड्या सहभागी असणार आहेत. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात ही भक्ती रचना ग. दी. वाडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत ग दि माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 41। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीते।

विश्वनाथ शंकर मोरे म्हणजेच संगीतकार विश्वनाथ मोरे यांचा जन्म 15 जुलै 1937 रोजी पंढरपूरजवळच्या धुमाळ या गावी झाला. ते 8 भावंडांमध्ये सर्वात थोरले होते. 13 वर्षांचे असतानाच त्यांच्यावर कुटुंबाची सारी जबाबदारी येऊन पडली. या कारणाने विश्वनाथ मोरे यांचे शिक्षण मराठी 3री पर्यंत कसेबसे होऊ शकले. शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती. विश्वनाथ मोरे यांनी सरळ मुंबईचा रस्ता धरला. तेथेही विड्याची पाने विकण्यापासून ते पिठाची गिरणी चालवण्यापर्यंत पडेल ती सारी कामे त्यांनी केली. दरम्यान ते पुरोहित गुरुजी यांच्याकडे हार्मोनियम आणि तबला वाजवायला शिकले. गिरण गावातील राजाराम शुक्ल यांच्याकडे ते शास्त्रीय गाणं शिकले. त्यांना आकाशवाणीवर 2 गाणी करण्याची संधी मिळाली. तसेच काका मला वाचवा आणि पायाचा दास अशा 2 नाटकांना संगीत द्यायची संधी देखील त्यांना मिळाली. 1962 साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी नंदिनी हा चित्रपट मिळाला, पण हा चित्रपट पडद्यावर फार उशीरा आला. विश्वनाथ मोरे यांनी भावगीते, भक्तिगीते, लावण्या, लोकगीतं, गझल, कव्वाली, ठुमरी, अस्सल शास्त्रीय चिजांवर बांधलेली गीतं असे सर्व प्रकारचे संगीत दिले. निसर्गदत्त देणगी असलेल्या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी शिक्षण हा अडथळा होऊ शकत नाही हे त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीने सिद्ध केले. जेमतेम 48-49 वर्षाचे आयुष्य लाभलेला हा गुणी संगीतकार. त्यांनी साधारणपणे 42 चित्रपटांना संगीत दिले. खास मालक घरचा, दार उघड बया दार उघड, आतून कीर्तन वरून तमाशा यासारख्या लोकनाट्यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं. मंडळी, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया 1981 या वर्षीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त गोंधळात गोंधळ या धम्माल विनोदी चित्रपटातील एक सुंदर गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी राग गोरख कल्याण या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी आणि आवाज आहे आशा भोसले यांचा. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी या जोडीवर.

रसिक हो, यानंतर ऐकूया राग मधुवंती। या रागामधील एक सुंदर नृत्य गीत हे आहे 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हळदी कुंकू या कौटुंबिक चित्रपटातील गायन, नृत्य आणि सतार यांच्या स्टेजवरील नृत्य अदाकारीचे आणि जुगलबंदीचे सुंदर गीत। जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी। या गाण्यामध्ये गायिका उत्तरा केळकर यांची फक्त रागदारी आणि आलाप आहेत। हे गाणं आहे सतारवादन, उत्तरा केळकर यांचे आलाप, सुरेश वाडकर यांचे गायन आणि उषा नाईक यांचे नृत्य यांच्या सुरेल जुगलबंदीचे। गाण्याच्या शेवटची सतार आणि तबला यांची जुगलबंदी तर केवळ अप्रतिम। या गाण्याला सूरसिंगार शास्त्रीय गीताचा पुरस्कार मिळाला होता। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे उषा नाईक आणि रवींद्र महाजनी यांच्यावर। ऐकूया रसिक।

श्रोते हो, यापुढील गाणं देखील एक स्टेजवर सादर झालेलं गाणं आहे. गीतकार जगदीश खेबूडकर यांचं हे गाणं राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलं आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी, आणि गायक आहेत परत एकदा सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर. या गाण्यात देखील उत्तरा केळकर यांची फक्त उत्तम रागदारी आहे. चित्रपट आहे गोंधळात गोंधळ. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते वासुदेव कृष्णा नाईक म्हणजेच व्ही के नाईक. 23 वर्ष संकलक म्हणून यशस्वी काम केल्यानंतर या चित्रपटाद्वारे ते प्रथमच दिग्दर्शक झाले. या धम्माल विनोदी चित्रपटात 3 जोड्या होत्या, रंजना आणि अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी, कविता किरण आणि संजय जोग. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अशोक सराफ आणि रंजना या जोडीवर. ऐकूया श्रोते हो मूळ चित्रपटातील हे गाणं. या गाण्यातलं

0: अगनाथ नाथ नाथ राधे उड़भूया रंग अगनाथ नाथ नाथ राधे उड़।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। कार्यक्रम आहे चिरंतन गाणी, आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। आज आपण ऐकत आहोत संगीतकार विश्वनाथ मोरे यांची काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीत। मित्रांनो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांची चित्रपटातली गाणी विशेष प्रसिद्ध असली तरी त्यांनी चित्रपट गीतांशिवाय संगीताच्या इतर विविध प्रकारांची देखील गाणी उत्तम स्वरबद्ध केली आहेत। याच्या प्रचितीसाठी यानंतर ऐकूया एक भावगीत आणि एक लोकगीत। हे पहिलं गीत आहे गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या खास ठेवणीतल्या काही गाण्यातलं एक आशयपूर्ण भावगीत। या गाण्याला बकुळीचा गंध आहे। पांढरी किंवा

ऑफ व्हाईट रंगाची किंचित चॉकलेटी कडा असलेली बारीक केसराची नाजूक बकुळ फुलं किती सुंदर दिसतात ना. बकुळीच्या सुगंधाच्या अगोदर तिचं रूपच लोभस वाटतं. बकुळीच्या फुलांचा सुगंध मोहक आणि रूप मनोवेधक असतं. हे झाड औषधी वनस्पती देखील आहे. पूर्ण वाढलेलं बकुळीचं झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या बकुळीच्या झाडाखाली दाट सावली असते. शब्द तसे अलवारच बकुळीच्या गंधासारखे चिरंतन सुवास देणारे आपल्या अलौकिक गंधाने ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारे. देवानं माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली. या शब्दांचे महत्त्व अपार आहे. मनातले विचार यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी एखादा शब्द कधी कसा वापरावा यावर त्याचं सर्व सामर्थ्य अवलंबून असतं. ऐकूया रसिक हो राग पुरिया धनश्री या रागामधील गीतकार मंगेश पाडगावकर यांचं हे सुंदर भावगीत गायलं आहे गोड गळ्याच्या मधुर गायिका सुमन कल्याणपूर यांनी आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं. या गाण्याच्या सुंदर चालीसाठी सुमन कल्याणपूर यांची केलेली निवड किती सार्थ आहे हे भावगीत ऐकताना जाणवतं. बासरीच्या सुंदर स्वरांनी सुरू होणारं हे गाणं आणि दोन कडव्यांच्या मध्ये बासरीचा केलेला वापर खूपच सुरेख.

श्रोते हो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्या गाण्यांची विविधता पाहताना त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक लोकगीत आता ऐकूया. हे आहे गीतकार राम मोरे यांनी लिहिलेलं एक अत्यंत प्रसिद्ध लोकगीत. हे गाणं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे हेच बहुतांश रसिकांना माहीत नसणार, पण त्यांनी लोकगीतं देखील अतिशय उत्तम दिली आहेत याची खात्री देणारं हे अत्यंत लोकप्रिय लोकगीत ऐकूया रोशन सातारकर यांच्या आवाजात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मुंबईचा फौजदार या विनोदी चित्रपटातील आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सुरेख युगुल गीत. जगदीश खेबूडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अर्थातच विश्वनाथ मोरे यांनी, आणि गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. अलिबाग येथील सासवणे किनाऱ्यावर हे गाणं चित्रित झालं आहे नायिका रंजना आणि नायक रवींद्र महाजनी यांच्यावर. या गाण्यातील इंटरल्यूडसाठी सॅक्सोफोन या वाद्याचा सुरेख वापर केला आहे. या गाण्यातलं फारसं ऐकण्यात नसलेलं हे कडवं, बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, नाती तना मनांची ही एकरूप होती, एकांत नाचतो हा फुलवूनी या पिसारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी, अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर

0: 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.

0: बाळू होता बोट भर भोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू बाळू म्हणे की इथे चलो उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पोळ उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पोळ या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत बाळू रडला झोपेत
1: एक वन होत वेळूच त्यात घर होत साळू.

0: निजला तोरिया तो बालू निजला तोरिया तो एकदा पाऊस लागे वोळू भिजले वाळू भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डाराडू खाली आली टाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा टाळून मग केलं काय तोच धरला त्याचा पाय टाळून मग केलं काय तोच धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुल वाहून गेलं टाळूच घर राहून गेलं टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर टाळून देतो खालीवर टाळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकुड कंब्याच्या पाठीत.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नाशिकसह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.
2: हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री आर एस डवरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम पशुधनमध्ये। शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणता की जर आपल्याला आज विकास करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीबरोबर पशुजोडधंद्याची जोड लागते। आणि या जोडीमध्ये पशुपालनामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे त्याच्यावर येणारे रोग। आता हे रोग येऊच नाही याकरिता लसीकरणाची तंत्रज्ञान आपल्याला वापरता येतं। आता हे लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कराडा येथील डॉक्टर रामटेके साहेब, जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहेत, ते आलेले आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि सोरणांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार।
0: हां डॉक्टर साहेब, आज शेतकऱ्यांना जर खरी उन्नती करायची असेल तर त्याला पशुची जोड लागते हे सर्वमान्य झालेलं आहे।
1: हो।
0: परंतु आता जसं दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हशीचं पालन आहे किंवा शेळी पालन जे करतात शेतकरी बंधू, तर याच्यामध्ये अनेक रोग त्यांच्यामध्ये होतात आणि ह्या रोगांमुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं, प्रसंगी जनावरं दगावतात सुद्धा। तर मग ह्या सर्व बाबी आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजीचं जर कारण असेल तर लसीकरणाबद्दलचं जे तंत्रज्ञान आहे ते आज आपण सर्वजण जाणून आहात किंवा आज आपलं ते कानावर पडत आहे, पण त्याच्यातलं शास्त्रीय तथ्य जे आहे म्हणजे नेमकं पशु लसीकरण म्हणजे काय आहे ते थोडं आम्हाला शेतकरी बंधूला सर्वप्रथम सांगा बरं।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं पशु लसीकरण सांगायचं झाल्यास की आपण जी लस देत असतो जनावरांना तर ती लस जनावराच्या शरीरात सोडल्यानंतर त्याचे प्रतिजैविक असतात ते जवळपास 15 दिवस त्याचे कार्य करत असतात आणि ते कार्य केल्यानंतर त्या लसीचा जनावराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर रोग त्याचं इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते, अशा पद्धतीने आपण लसीकरण करत असतो।
0: तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती सांगितली आपण, परंतु आता जसं आपण गाई आहे, म्हशी आहे किंवा शेळ्यांमध्ये अनेक प्रकार, जसं तोंडखुरी पायखुरी हा जो एक विकार आहे पशुमधला त्याच्यामध्ये, तर हे सगळं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये या लसीकरणाचे नेमके काय फायदे काय होतात, जसं विकार होतात किंवा आजार होतात तर नेमकं त्याच्यापासून काय काय फायदे होतात किंवा ज्याच्यामुळे लसीकरणामुळे हे फायदे आहेत आणि हे जर केलं नाही तर हे असे तोटे आहेत ज्याला असं म्हणतो आपण, तर नेमकं ते लसीकरणाचे काय फायदे आहेत ते थोडं आमच्या कानावर टाका बरं।
1: आपण लसीकरण याकरता करतो की ज्या यामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी यामध्ये घटसर्प झालं फऱ्या फाशी आंत्रविषार या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी जनावरांचा मृत्यू होतो। या रोगाची लागण झाल्यावर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, परिणामी मूल्यवान जनावरे दगावल्यास पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते। याकरता आपण लसीकरण करायला पाहिजे।
0: बरे बरे बरे, अतिशय चांगलं सांगितलं आपण। तर डॉक्टर साहेब पुढं असं सांगा की बा लसीकरण करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का, आणि घ्यावी लागत असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते, याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर आमच्या शेतकरी बंधूंना फार फायदेशीर राहील।
1: यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला असं करता येईल की जे आपण लसीकरण करतो आणि जनावरांना जी लस देतो ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी। लस खरेदी करताना त्यावरील औषध जी असते ते कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी, त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा। काही लसी उदाहरणार्थ जसं खुरी धनुर्वाद औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणल्यास व जनावरास देईपर्यंत बर्फातच ठेवल्यास बाहेर काढू नये। याचबरोबर घरी लस आल्यानंतर फ्रीज असेल तर लस फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी।
0: बरं बरं बरं।
1: त्याचप्रमाणे लसीकरण हे निरोगी जनावरातच करावे। लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे। शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातून उकळून निर्जंतुक करून घ्यावी। फोडलेल्या बाटलीत लस तशी साठवून पुन्हा वापरू नये।
0: बरं बरं।
1: लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे घ्यावी।
0: बरं बरं।
1: शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे।
0: बरं बरं। तर हे जे काही तुम्ही सांगितलं की लसीकरण करताना जर ह्या जर गोष्टी पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्या लसीकरणाचा खरा फायदा मिळू शकतो। तर डॉक्टर साहेब आता जसं गाई म्हशीच्या बाबतीमध्ये लसीकरण करा म्हणतो आपण, तर हे जे गाई म्हशी आहेत याच्यामध्ये नेमकं कोणत्या साथीच्या रोगाकरता लसीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यात ती द्यायला पाहिजे किंवा वेळ कोणती आहे त्या लसीकरणाची, विशेषतः गाई म्हशीमध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल जर सांगितलं तर फार चांगलं पाहिजे।
1: यामध्ये आपल्याला गाई म्हशीमध्ये सांगावं झाल्यास तर घटसर्प फऱ्या फाशी व ज्याला तोंडखुरी व पायखुरी म्हणतो हे रोग येतात। आता हे घटसर्प जे आहे ते एप्रिल व मे महिन्याच्या महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी।
0: बरं बरं।
1: संकरित गाय व

0: निश्चित वर्षातून दोन वेळेस द्यावी.
1: बर.
0: त्याचप्रमाणे फऱ्या ही जी लस एप्रिल व मे महिन्यातून वर्षातून एक वेळेस द्यावी.
1: बर.
0: मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच फाशी हा मे महिन्याच्या वर्षातून एक वेळेस.
1: बरोबर.
0: आणि जे तोंडखुरी आणि पायखुरी म्हणतो तो ही जी लस आहे ही वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
1: बरोबर.
0: परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकवणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस दिल्यास तरी चालेल.
1: बरोबर. म्हणजे हे त्याच्यामध्ये काही महत्वाचे रोग आहेत.
0: महत्वाचे रोग आहेत
1: आणि ज्या निर्देशित वेळा तुम्ही सांगितल्या त्यावेळेस जर त्याचं लसीकरण जर केलं तर ज्याला असं आपण म्हणतो की बा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो किंवा अतिशय योग्य बाब आहे. त्या अनुषंगाने त्याचा खरा लाभ आपल्याला मिळेल. डॉक्टर साहेब जसं तुम्ही गाई म्हशीबद्दल बोललात तसं शेळी आणि मेंढी आज बरेच शेतकरी शेळी पालनात वळलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात आणि प्रसंगी शेळ्या दगावतात सुद्धा. तर मग या शेळी किंवा मेंढ्यामध्ये लसीकरणाचं जे आहे ते कोणत्या रोगाकरता नेमकं लसीकरण केलं जातं आणि ते कोणकोणत्या वेळी करायला पाहिजे हे थोडं सांगा बरं.
0: शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण काळपुळी घटसर्प आंत्रविषार तोंडखुरी व पायखुरी देवी व फऱ्या या रोगाची आपण शेळ्यांमध्ये लसीकरण करत असतो. आता काळपुळी जे म्हणतो ते वर्षातून एकदा फेब्रुवारीमध्ये द्यावी रोगग्रस्त भागामध्ये बघून. घटसर्प आहे वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. आंत्रविषार जी आहे तर वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. तोंडखुरी पायखुरी वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी. देवी वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये द्यावी. गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.
1: बरोबर.
0: आणि फऱ्या जी ही लस आहे वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. अशा प्रकारे आपण शेळ्या मेंढ्यामध्ये ह्या लसी देऊ शकतो.
1: बरोबर. तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण देऊन राहिलेला. परंतु काय होतं की लसीकरणापूर्वी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा आपल्याला लसीकरणानंतर सुद्धा अतिशय महत्वाच्या काही दक्षता घ्याव्या लागतात असं आमच्या कानावर आहे. तर नेमकं लसीकरणानंतर कोणत्या दक्षता आपण घेतल्या पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाक.
0: दक्षता अशा आहेत की आपण जेव्हा बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरावर ताण पडणार नाही.
1: बर.
0: दुसरी गोष्ट उत्तम रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
1: बर.
0: तिसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरणानंतर जनावराचे अतिउष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे.
1: बर.
0: तसेच त्याची लांबवर वाहतूक टाळावी.
1: बर बर.
0: तसेच लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
1: बर बर बर बर.
0: या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे.
1: असं असं असं म्हणजे ह्या सगळ्या जर आपण दक्षता घेतल्या तर लसीकरण खऱ्या रीतीने प्रभावी ठरू
0: शकतं.
1: डॉक्टर साहेब आता पहा लसीकरणाबाबतीत काही शंका सुद्धा बरेच शेतकरी विचारतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील. विशेषतः आता लसीकरणानंतर गाठी जनावरावर येतात असं बरेच शेतकरी बोलतात. तर हे खरं आहे का आणि नेमकं या शंकेबद्दल थोडंसं निरसन करावं.
0: बरोबर आहे. लसीकरण केल्यास गाठी येतात असे बरेचसे लोक बोलतात माझ्याकडे पण. तर घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात हे खरे. परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे प्राण्याचा जीव धोक्यात येत नाही. तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने ते बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना गाठी दोष अथवा बट्टा मानत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलकेसे चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीत कोमट पाण्याने शेकले तर गाठ दिरून जाते.
1: बरे बरे बरे. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे गाठ अशी काही फार मोठी समस्या नाही.
0: समस्या नाही आहे
1: त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या जर आपण किंवा त्याच्यावर थोडीशी दक्षता जर घेतली तर त्याची काही अडचण आपल्याला थोडी जाणवत नाही. डॉक्टर साहेब जसं गाठीबद्दल आहे तसंच बऱ्याच वेळा जे आहे जनावरं जी आहेत विशेषतः आता गाभण जनावरं ज्याला म्हणतो आपण किंवा गर्भार जनावरं जी म्हणतो तर ती जनावरं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे गाभळतात हा एक समज आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावर तुम्हाला तुमचं काय मत राहील याच्यामध्ये काय.
0: लसीकरणामुळे जनावर गाभळतात असं नाही.
1: बरोबर.
0: मात्र काही अशक्त जनावर अगदी क्वचित म्हणजे 10,000 एखादा जनावरात असा प्रकार घडू शकतो.
1: असं असं असं.
0: तोही लस दिल्यानेच होतो असे नाही. परंतु जनावराच्या जीवितांचा विचार करता सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम.
1: बर.
0: विशेषतः आंत्रविषार व धनुर्वादाची लस ही गाभण शेळ्या मेंढ्याने दिल्यास विण्याच्या सुमारात त्यांना व नवीन करडांना हे आजार होत नाहीत.
1: बर बर बर.
0: कारण नवजात पिलांच्या चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती मिळते.
1: बर.
0: अपवादाने गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.
1: म्हणजे की जे गर्भार जनावर आहेत किंवा गाभण जनावर आहेत तर याच्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे आणि लसीकरणामुळे जनावर गाभाळतात हा समज काही शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नाही. आपण त्याचा उहापोह करून अनेक कारण त्याची गाभाळण्याची असू शकतात, परंतु लसीकरणामुळे तसं काही होत नाही. तर आपण ती काळजी घेणं उलट आपल्याला ते फार हितावं असतं. डॉक्टर साहेब, जसं जनावर जे आहेत गाभाळण्याच्या बाबतीत आहे किंवा गाठीबद्दल आहे, तसंच दूध कमी होतं जनावरांचं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे, किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे दूध उत्पादन कमी होतं, हा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे?
0: त्यामध्ये लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालीन असते.
1: बरोबर,
0: म्हणजे असं त्याच्यावर लसीकरणामुळे दूध कमी होते असा नाही.
1: बरोबर आहे, बरोबर. तर आता हे तुम्ही जे सांगितलं की जे जनावर आहे त्याचं दूध हे कमी होत नाही,
0: तात्कालीन
1: समज आहे. आता डॉक्टर साहेब असं सांगा की रोगाची साथ आल्याच्या नंतर कधी कधी लसीकरण केलं तर फायदा होतो का? जसं की बऱ्याच वेळा आपण लसीकरणाचा संकल्पना अशी आहे की बाबा तो रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी लसीकरण करतो.
0: बरोबर आहे.
1: अनेक वेळा काय होतं की रोग होतो आणि त्याच्यानंतर मग लसीकरण करावं असा संभ्रम असतो किंवा करावं की नाही,
0: आणि लसीकरण रोग आलेला आहे आणि अशा वेळेला बरेचसे लोकांचा
1: त्याच्यावर थोडंसं भाष्य करा की बाबा लसीकरण जे आहे त्याचा फायदा होतो का नंतर रोग आल्यानंतर?
0: यामध्ये असं सांगता येईल की जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे, कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती येण्यास 2 ते 3 आठवडे लागतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे रोगाची साथ येण्याआधीच जनावरे रोग प्रतिकारक बनतात.
1: बर.
0: रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
1: बरोबर. आता डॉक्टर साहेब असं जे तुम्ही सांगितलं आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना फार फायदेशीर वाटतं की बा रोग येण्याच्या आधी आपण त्याच्यावर जर लसीकरण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल, पण रोग आल्याच्या नंतर आपण जर लस दिली तर तेवढा त्याचा विशेष प्रभाव आपल्याला जाणवत नाही. आता डॉक्टर साहेब असं सांगा की बघ काही असं शास्त्रीय शिफारशी आहेत की कुठल्या वयामध्ये आपण नेमकं लसीकरण केलं पाहिजे जनावरांमध्ये, असं काही आहे की या विशिष्ट वयामध्ये लसीकरण करावं त्या अगोदर करू नये किंवा त्याच्यानंतर करू नये असं काही आहे का?
0: यामध्ये आपण घटसर्प रोगाचे लसीकरण 6 महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वासराच्या जनावरात करावे.
1: बरोबर.
0: तोंडखुरी पायखुरी रोगाची लस जर वासरांच्या आईला दिली नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी.
1: बरोबर.
0: आंत्रविषारण नावाची लस पिल्ल्याच्या आईला दिली नसेल तर ती पिल्ल्याला पहिल्या आठवड्यात द्यावी.
1: बरोबर.
0: व दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वय झाल्यानंतरही द्यावी.
1: बरोबर. डॉक्टर साहेब आता जसं हे सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा किंवा तुम्ही हे सांगितलं मगा बोलताना की लसीकरण जे आहे ते रोग आल्याच्या नंतर दिल्यावर तेवढा फायदा होत नाही.
0: फायदा होत नाही.
1: पण बऱ्याच वेळा असं आहे की शेतकरी बोलतात की लसीकरण दिलं आणि विशिष्ट रोगाकरता विशिष्ट जनावराला विशिष्ट महिन्यात शास्त्राप्रमाणे लसीकरण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा रोग त्याच्यामध्ये उद्भवतो, तर ही गोष्ट खरी आहे का? आणि उद्भवत असेल हा रोग तर याची काय कारण आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाक.
0: यामध्ये आपण असं सांगू शकतो की नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प पऱ्या इत्यादी रोग सहजा होत नाही.
1: बरोबर.
0: परंतु तोंडखुरी पायखुरी हा रोग लसीकरणानंतर एखाद्या वेळी होऊ शकतो.
1: असं असं.
0: कारण या रोगाच्या विषाणूची संख्या मुख्य 7 शिवाय 60 पेक्षा अधिक उपजाती आहे.
1: बरोबर.
0: 7 पासून 60 शिवाय अधिक उपजाती आहेत. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या 3 ते 4 उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीचा विषाणूचा प्रादुर्भाव जनावर झाल्यास तोंडखुरी पायखुरी रोग होतो.
1: बरोबर. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत की प्रजाती जास्त आहेत,
0: प्रजाती जास्त असल्यामुळे
1: महत्वाच्या प्रजाती विषाणूच्या आपल्याकडे रोग निर्माण करतात, त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मग असं न होतात दुसरी प्रजाती जी आहे जी आपल्याकडे क्वचित प्रसंग आढळते अशी जर का तुलना म्हणजे बाब जर एखाद्या वेळेस घडली ज्याला अपवाद म्हणतो तर मग अशा वेळेस मात्र त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कारणं तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि अतिशय चांगली माहिती दिली आमच्या शेतकरी बंधूंना, विशेषतः लसीकरण जे आहे ते काय आहे, ते कधी केलं पाहिजे, त्याच्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लसीकरण केल्याच्या नंतर सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाबी जे तुम्ही आज उहापोह केला त्या निश्चितच आमच्या शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो तांत्रिक आणि ज्ञानदानाचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिला तो आपण शास्त्रज्ञांच्या किंवा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने जर वापरला तर आपला फायदा होईल. तर मी आपणा सर्वांना याच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया देवमाणूस या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात सुद्धा नेहमीप्रमाणे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी या आपल्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत. लहान बाळांची काळजी कशी घ्यावी यावरील विविध मुद्द्यांवर मॅडम नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. विविध रसिक श्रोत्यांकडून आपल्याला प्रश्न सुद्धा येत असतात. नेहमीप्रमाणे आजच्या सुद्धा भागात एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. आजचा प्रश्न आहे, डॉक्टर आमचं बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं, पण बाळ रात्रीचं झोपत नाही, 24 तास बाळाला प्यायला हवं असतं. वरचं खाऊ घातल्यानंतर बाळाने अंगावर कमी प्यायला पाहिजे की नाही तसं आमच्या आजी सांगतात, त्याप्रमाणे त्याला एकदा भाताचं पाणी, एकदा वरणाचं पाणी, एकदा चहामध्ये थोडं बिस्किट टाकून ते पाणी, एकदा उकडलेल्या सफरचंदाचं पाणी, एवढ्या 4-4 गोष्टी मी खाऊ घालायला सुरुवात केली, पण तरीही त्याचं पिणं काही सुटत नाही. त्याच्यावर काही उपाय सांगू शकाल का, असा प्रश्न आज विचारलेला आहे.
1: बेटा, याच्यामध्ये ना आम्ही डॉक्टर लोक सांगतो त्यापैकी 6 महिन्यांनी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करावं एवढंच बरोबर आहे. तू विचार कर आम्ही काय सांगतो ते. पहिली गोष्ट, कुठलाही डॉक्टर हा स्वतःच्या मनाने सांगत नाही. मी जे मागील सेशन्समध्ये सांगितलं होतं ते सगळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे रेकमेंडेशन्स सांगितले होते की 6 महिने निव्वळ स्तनपान, 6 महिन्यानंतर ताजा स्वच्छतापूर्वक घरी बनवलेला घन आहार चालू करणे आणि त्याच्याबरोबर स्तनपान चालू ठेवणे. 6 महिन्यानंतर स्तनपान साधारणतः 2 वर्ष किंवा त्यानंतर चालू ठेवणे आणि त्याबरोबर बाळाशी सुसंवाद साधणे, या 4 गोष्टी मी सांगितल्या होत्या. याचाच अर्थ 6 महिन्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरीही स्तनपान चालू ठेवायचं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की घन आहार रेकमेंडेशन्स पुन्हा काळजीपूर्वक, काही ताजा स्वच्छतापूर्वक घरी बनवलेला घन आहार म्हणजेच पातळ पाणीदार काहीच नाही द्यायचं. वरणाचं पाणी, भाताचं पाणी हे पाणीदार झालं ना. आधी साधारणतः मऊ असा सेमी सॉलिड बनवायचा आणि मग थोडासा घन करत करत 15-20 दिवसानंतर घन पण बाळ खाऊ शकतं, म्हणजे चमच्यातनं पडेल इतपत घन. जसं घरातलं बनवलेलं तूप असतं गाईचं म्हशीचं, तर ते चमच्यात घेतलं तर साधारणतः चमच्याला चिकटत नाही, चमच्यातनं वाढता येतं इतपत पातळ असतं, पण एकदम पिण्याइतकं पाणीदार पण नसतं. असं तुपाइतकी कन्सिस्टन्सी असलेला मऊ आहार बाळाला चालू करायचा, म्हणजेच पाणीदार नाही, भाताचं पाणी किंवा वरणाचं पाणी हे नाही. दुसरा त्यातला क्रायटेरिया आहे की घरी बनवलेला पाहिजे. मग घरी बनवलेल्यामध्ये बिस्किट कुठे येतं, त्यामुळं बिस्किट हा विकतचा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे निकृष्ट दर्जाचं, त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही पोषण मूल्य नाहीये आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह शिवाय बिस्किट टिकेल का बेटा. त्यामुळं हे विकतचे पदार्थ बाळाला द्यायचे नाहीये. चहा तर त्याहून द्यायचा नाही. आपल्याला सुद्धा जर चहानी ऍसिडिटी होते, डॉक्टर सांगतात चहा बंद करा, तर बाळाला कसं काय बरं द्यायचा चहा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं द्यायच्या नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जे सफरचंद उकडते आणि त्याचं पाणी देते, एकतर सफरचंद उकडलं तर त्यातले सर्व व्हिटॅमिन्स नाहीसे होतात, शिजल्यानंतर कोणतंही व्हिटॅमिन त्यात शिल्लक राहत नाही आणि त्यातून त्याचं पाणी देतेस, म्हणजे त्यात कुठलंही पोषण मूल्य बाळाला जात नाही. तर अशा पद्धतीनं जर बाळाला कोणतंच पोषण मूल्य गेलं नाही तर बाळ सारखं रडणारच ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6 महिन्यानंतर जरी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरी पहिले 3 महिने म्हणजे 6 ते 9 महिने हे फक्त 30% कॅलरीज कॉम्प्लिमेंटरी फीडिंग मधून मिळतात आणि 70% कॅलरीज ह्या आईच्या दुधातून मिळतात. 9 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत म्हणजे त्याच्या पुढील अजून 3 महिने बाळाला 50% कॅलरी आईच्या दुधातून मिळतात आणि 50% कॅलरीज अन्नातून मिळतात. आणि बाळ जसं 1 वर्षाचं होतं तसं मग 70% कॅलरीज ह्या अन्नातून मिळायला लागतात, बाळ जास्त जेवायला लागते आणि मग आईच्या दुधातल्या कॅलरीज फक्त 30% मिळतात आणि त्याच्यानंतर जस्ट लाईक टॉनिक, म्हणजे आता आपण म्हणतो की त्याच्यात DHA आहे, स्टेम सेल्स आहेत, तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस बाळाला मिळायला लागतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी फॅट्स वाढलेले असतात, त्यामुळं बाळाच्या ब्रेनसाठी ते चांगलं असतं. तर या पद्धतीनं स्तनपान हे घाईघाईनी बंद करायची गोष्ट नाही आहे. बाळाला जरी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरी स्तनपान चालू ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे स्तनपान चालू केल्यावर त्याच्याबरोबर जो घरी बनवलेला आहार द्यायचा आहे तो मऊ असा आणि बाळाला खाता येईल अशा पद्धतीनं ताजं अन्न खाऊ घालायचंय. कोणतंही विकतचं फूड द्यायचं नाहीये. आणि मग ह्याच्यात काय होतं की बाळाला कॅलरीज पण जात नाही, आई पण दूध पाजत नाही आणि मग बाळ रडत राहतं. आणि मग अशा ह्याच्यात बरीच बाळ माझ्याकडे येतात तर त्यांचं वजन 6 महिन्यानंतर एकाएकी कमी व्हायला लागतं, किंवा 6 महिन्यानंतर ती बाळ रडकी होतात, त्यांचे माइलस्टोन्स पटापट आधी जे होत होते ते थोडे हळू व्हायला लागतात. आणि मग मातांना कळत नाही की असं काय झालं, 6 महिन्यापर्यंत तर बाळ छान दिसत होतं आणि मग आता का बारीक झालं, आता का वाळलं, असं त्यांना वाटायला लागतं. पण याचं कारण हेच आहे की स्तनपान बंद करायचं नाही आहे. 6 महिन्यानंतर स्तनपान चालू करून आहार चालू करायचा आहे. आणि त्याची सुद्धा एक टेक्निक आहे ना, की एकदम पहिल्या दिवशी वाटीभर नाही घालायचं आहे, थोडं थोडं करत वाढवत वाढवत न्यायचं आहे. बाळाला खेळीमेळीनं खाऊ घालायचं आहे, रडत रडत खाऊ नाही घालायचं आहे. बऱ्याच माता बाळाला पायावर घेतात आणि पातळ तयार केलेलं अगदी रडत रडत बाळाला खाऊ घालतात. बाळ आ करत असतं रडताना आणि त्यात तोंडात चमचा टाकून देतात. तर अशा पद्धतीनं बाळाला जर खाऊ घातलं तर त्याला खाण्याबद्दलच एक प्रकारचं रिपल्शन तयार होतं. बाळाला अन्न नकोच वाटतं, चमचा वाटी आणि आई पाहिली की बाळ चिडायला लागतं, मग बाळ जोरजोरात रडतं, कारण बाळाला तोपर्यंत समजायला लागलेलं असतं. तर हे सगळं असं बाळाला खाणं नकोसं वाटण्यापेक्षा ते आनंदी वातावरणात बाळाला स्तनपान पण द्यायचं आणि त्याच्या जोडीला आहार जो द्यायचा आहे, मऊ घरी बनवलेला ताजा स्वच्छतापूर्वक बनवलेला जो आहार द्यायचा आहे तो आपल्या हातांनी हळूहळू मऊ आहार खाऊ घातला तर बाळाला पण ते आवडतं आणि बाळ पण आनंदाने खातं, बाळाचं वजनही वाढायला लागतं आणि मग हळूहळू तो आहार वाढवत जाता येतो. मग त्याच्यामध्ये व्हरायटी आणता येते आणि असंख्य पदार्थ खाऊ घालता येतात. या पद्धतीनं खाणारी मुलं साधारणतः वर्षाची झाली की आपल्यासारखं जेवायला लागतात ना. त्यामुळं आत्ता खाऊ घालताना एकदम युद्ध पातळी घरात क्रिएट करण्याच्याऐवजी बाळाला अतिशय आनंदी वातावरणात जर खाऊ घातलं आणि स्तनपान पण चालू ठेवलं तर बाळ खूप हेल्दी राहील.
0: नक्कीच डॉक्टर मॅडम, तुम्ही अतिशय समर्पक आणि योग्य असा सल्ला आपल्या रसिक श्रोत्यांना दिलेला आहे. नेहमीप्रमाणे आजच्या सुद्धा भागामध्ये आपण सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. तर रसिक हो, आता वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: धन्यवाद.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: शरीरासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात, आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

स्वरशिल्प प्रेझेंट वोकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
5: आणि हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। अंजान यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आपस की बात या चित्रपटामधली। संगीतकार अन्नू मलिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात माया गोविंद यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत आहे जलते बदन या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हमसे ना टकराना या चित्रपटामधलं गीत मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूयात बाप नंबरी बेटा दस नंबरी या चित्रपटामधलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: देशप्रेमी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
3: तू जाओ, जाओ, अरे जाओ ना.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे जावेद अख्तर यांचं अर्जुन या चित्रपटामधलं. ऐकूया शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चांदणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीत साज आहे शिवहरी यांचा.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोतेहो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

ऐकूया अंधा कानून या चित्रपटामधलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। कहीं दीप चले, काही गाणी वर्षानुवर्ष कितीही वेळा ऐकली तरी त्याची गोडी अवीट असते। संध्याकाळची वेळ, हुरहुर मनी दाटलेली, दूरवर लुकलुकणारे दिवे अन लांबून सूर ऐकू आले, गाणं सम्राज्ञीचे, हे गाणं तितकंच तन्मयतेनं ऐकलं जातं।

आजी आणि जिवाच्या ज्योतीची तुलना केली जाते. लुकलुक नाऱ्या काजव्याप्रमाणे डोळे घासतात, तर केशरी तांबू सूर्यकिरणांप्रमाणे दिव्याची ज्योत असते. प्रकाशाची आभा सर्वत्र पसरते. माणसातही असंच असतं बघा, प्रेम करताना ते सदैव दुसऱ्याच्या मनाचा विचार करतं आणि नकळतपणे आपल्या प्रियजनांच्या हृदयात अत्तराच्या कुपीचा गंध पसरवतं. हा असतो देहगंध.

0: दूरवर असलेला जीव लक्षक हा कित्येक महिन्यांपासून परदेशी गेलाय. कासा वीज झालेलं मन आठवणीनं बेजार झालंय. विचाराच्या अंगणात कुणीतरी स्वप्नमय दिवे लावावे अन भाव विश्व उजळून निघावं हा आशेचा दीप मनात रुंजी घालतोय. होईल काय
1: कहीं दूर

साधना शी भेट झाले। अंतरनाथ सांगतोय ते ऐकायचे, खूप काही बोलायचे, रात्र सरून जाते पण मनातलं गुपित अजून व्यक्त झालंच नाही। हे काय पहाटवारा आपलं अस्तित्व दाखवतोय? साजना थांब ना। लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढवून हे गीत गायले। हे ऐकताना अजूनही

0: सदाबहार गाणी आपल्याला नवचैतन्याचा गंध देते. जणू कानांनी गाण्याचा मनघट त्यावास वाटतो. ही गाणी म्हणजे मंदपणे किमकिमणारी नुपुरं आहेत. स्वप्नातच स्वप्न दिसावं अशी या गाण्यांची जणू सरसरिता वाहत असते. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र हा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: हिंदी चित्रपट

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकूया सुजाता यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत, संगीतकार ए आर रहमान.

0: हे गीत होत चोर चोर या चित्रपटामधलं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: या चित्रपटामधलं SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब आणि PK मिश्रा यांची गीतरचना, संगीतकार AR रहमान.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हसन कमाल यांचं, संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात बटवारा या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं. ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार शंकर जयकिशन.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं, संगीतकार OP नय्यर.

स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: चिक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपण इथे भेटत असतो आणि मी तुम्हाला एका नवीन देशातील नवीन शहरात घेऊन जात असते. ही भटकंती आपल्याला माहीतच असेल की फक्त जागांपुरती सीमित राहत नाही, तर तिथला इतिहास, स्थानिक लोकांची भाषा, राहणी, त्यांचे रीतिरिवाज, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टीविषयी आपण माहिती करून घेत असतो. सर्वात प्रथम आपण जातो त्या देशातील इतिहासाकडे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना इतिहासात एवढी गोडी नसेल, पण आपण भटकंती करताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घ्यावा असे मला जरूर वाटते. आपण यावेळीही कोरियातील इतिहास बघणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की कोरियाचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी आपल्याला कळते ते सोल येथील नॅशनल म्युझियमला भेट दिल्यानंतर. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतका हजारो वर्षांचा इतिहास आहे यावर आपल्याला डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवावा लागतो. आता आपण थोडे कंपन्यांविषयी बोलूया. कोरियातील मोठ्या कंपन्यांचे, आता मोठ्या कंपन्या कोणत्या, तर सॅमसंग, लोटे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांची उत्पादनं आपण या देशांविषयी काहीही माहीत नसताना रोज वापरत आलेलो आहोत. पण या सगळ्या कंपन्या कोरियाच्या आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? तर आजपासून आपण ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की आपण असे अनेक प्रकार वापरतो, अनेक उत्पादनं वापरतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ओव्हन वगैरे, तर ते वेगवेगळ्या देशातून आलेले असतात. आपल्याला एक होमवर्क सांगते की आपण किती उत्पादनं कोरिया या देशातली वापरत आहोत हे सहज एक गंमत म्हणून आपण लिहून ठेवूया किंवा आजपासून बघूया. असो, तर आपण अशा आता आणखी गोष्टींची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे चेरी ब्लॉसमची. कोरियाने स्वतःची इतकी कौतुकास्पद प्रगती अनेक भागामध्ये केलेली आहे किंवा अनेक ठिकाणी केलेली आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. जपानला भेट दिल्यावर माझ्याही मनात वाटत होते की आपण तिसऱ्यांदा जपानला जावं, पण नंतर कोरिया त्याचा शेजारी असल्यामुळे आपण कोरियालाही एकदा चेरी ब्लॉसम बघायला जावं असं माझ्या मनात आलं आणि या कारणाने आपण आता चेरी ब्लॉसम बघायला जात आहोत. आता चेरी ब्लॉसम म्हणजे काय, प्रत्येक अनेकांना माहीत असेल की जगातील अतिशय सुंदर असा फुलांचा मौसम म्हणजे चेरी ब्लॉसम हा वर्षातून एकदाच येतो. निसर्गाचे हे अनोखे सौंदर्य पाहायला मला वाटतं प्रत्येकाने जाणे अपरिहार्य आहे. म्हणून कोरियात जा आणि सोल या राजधानीला भेट देताना आपण इथला एकदा चेरी ब्लॉसम बघावा असं मला वाटतं. मंडळी, राजधानी म्हटलं की या शहराविषयी काही खास गोष्टी नक्कीच असतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोल या शहराला राजधानीचं मान गेले कित्येक वर्ष, म्हणजे 600 वर्षापेक्षा अधिक मिळालेला आहे आणि इथे आधुनिक आणि जुन्या पारंपरिक संस्कृतीचा संगमही पाहायला मिळतो. कोरियात आपल्याला इतिहास जर बघितला तर कोरियात डच लोकांनीही काही वर्ष राज्य केले आहे, तसेच इथे चिनी राजवटीने आणि शेवटी जपानी लोकांनी राज्य केले. त्यामुळे इथे तीन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. आम्ही जेव्हा इथे फिरत आहोत तेव्हा तापमान 5 डिग्री ते 15 डिग्रीपेक्षा कमी जास्त होताना दिसते. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला आहे आणि अतिशय प्रगत देश आहे. थोडक्यात सांगायचं तर हा मॉडर्न देश आहे. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला असल्यामुळे इथे प्रसिद्ध असे बार्बेक्यू, स्ट्यू, नूडल्स आणि गरम गरम राईस खायला मजा येते, एक वेगळाच आनंद मिळतो. इथे अनेक खवय्ये मला वाटतं असावेत, त्यामुळेच आणि भारतातील काही रेस्टॉरंट्स किंवा काही खवय्ये इथे पोचलेले आहेत ज्यांची स्वतःची रेस्टॉरंट्स आहेत हे पाहून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. असो, याशिवाय अनेक बढिया रेस्टॉरंट्स आहेत जिथे खाण्याचे तर थोडे जास्ती असतात परंतु भरपूर खाण्यापिण्याची सोय असते. तुलनेने सिंगापूरमध्ये हे असंच आढळतं, परंतु हेच खाणे जरा जास्ती महाग असते. सोल येथील रेस्टॉरंट्स पण स्वच्छ असतात, मॉडर्न असतात आणि खूप गर्दी असलेली असतात. कदाचित आम्ही गेल्याचा सीझन असेल तो, बऱ्याच पर्यटकांची गर्दी दिसली. विशेषतः गँगनाम, सोलुंग, इस्तेवान अशा अनेक जागा लोकांना भटकण्यासाठी आवडतात. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली कॉस्मेटिक इंडस्ट्री, ज्याची नावं, ज्याची उत्पादनं आता भारतातही पोचलेली आहेत. इथे अनेक, म्हणजे कोरियाला अनेक प्रकारची चेहऱ्याला आवडणारी आणि चेहऱ्याला सुंदर बनवणारी सौंदर्य प्रसाधने मिळतात. शिवाय मी अनेकांना विचारलं किंवा न विचारताही काही लोकांनी इथून मास्क किंवा क्रीम्स आणण्याबद्दल मला सांगितले. त्यामुळे दक्षिण कोरियाचे नाव या इंडस्ट्रीसाठी भयंकर खूपच प्रसिद्ध होत आहे लक्षात आले. सोल येथील नॅशनल म्युझियम जेव्हा आम्ही पाहत होते तेव्हाही त्या काळात हजारो वर्षापूर्वी अलंकार हे बायकांना आवडत होते, तिथल्या स्त्रियांना आवडत होते. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, कंकण, कंबरपट्टे शिवाय नटलेल्या अनेक वस्तू, स्त्रियांच्या नटनाच्या अनेक वस्तू बघून मला हे वारंवार जाणवलं की काळ बदलला, हजारो वर्ष गेली, फॅशन बदलली, पण बायकांची नटण्याची आवड मात्र तशीच कायम राहिली आहे आणि आभूषण अलंकार घालायची सवय ही तशीच राहणार आहे. तर या नोटवरती, या संदेशावरती मी इथे थांबते, कारण या भागात आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी सावित्री अॅबॅकस या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आणखीन एका शिक्षिकेशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आज आपल्याशी बोलत आहेत गीतांजली थोरात, या सुद्धा आज आपल्याशी जोडल्या आहेत. गीतांजली मॅडमांशी आपण संवाद साधूया, त्या कुठून आपल्याशी बोलतायत, त्या काय सध्या करत आहेत आणि त्यांनी काय शिक्षण घेतलंय. गीतांजली मॅडम, मनापासून स्वागत आहे आपल्या या सावित्री अॅबॅकस या कार्यक्रमात. सगळ्यात पहिले आपल्या श्रोत्यांना सांगा की आपण कुठून बोलत आहात.
1: नमस्कार मॅडम, मी गीतांजली थोरात, मी नवीन पनवेल येथून बोलत आहे आणि मी शिक्षक होते पूर्वी. आता मी अॅबॅकसचा कोर्स जॉईन केलाय, त्याच्यामुळे मी आता अॅबॅकस मुलांना शिकवते.
0: आपलं काय शिक्षण झालंय?
1: मॅडम माझं शिक्षण डीएड झालं आहे. मी पहिले प्रायमरी टीचर म्हणून 10 वर्षापूर्वी मी जॉब केला होता, पण माझी मुलं झाल्यावर मी हा जॉब सोडून दिला. मग मला काही हेच नव्हतं, म्हणजे पुढे मुलांना वेळ देणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे तो जॉब मी करू शकले नाही. आणि मग नंतर मी असा विचार केला, आता मुलं मोठी झालीत, आता आपण सेटल झालोय, तर माझ्या मुलाला म्हणजे अभ्यासाचं एक दिवशीच्या मित्रांनी सांगितलं की मला पण लावायचं, तर त्याला मी 1 महिना लावला अभ्यास, तर ते मला इझी वाटलं. नंतर मग माझी एक मैत्रीण आहे जी नरेंद्र सरांकडे त्यांनी कोर्स केला होता, त्यांचा मी स्टेटस बघितल्यावर मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही हा कोर्स कुठे केला, तर त्या मॅडमनी मला नरेंद्र निकुम सरांचा नंबर दिला. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की मला पण हा कोर्स करायचा आहे, तर सरांनी आम्हाला ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह करून मला ह्या अॅबॅकसचे ट्रेनिंग दिली आणि मी पूर्ण तो कोर्स कम्प्लीट केला.
0: बरं, आपलं शिक्षण लग्नाआधी झालंय का लग्नानंतर?
1: माझं शिक्षण टीचरचं लग्न आधी झालंय.
0: आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरी केली होती का?
1: हो, मी 3 वर्ष नोकरी केली होती शिक्षिकेची नेरुळ मध्ये. मग जसा मला मुलगा झाला 2016 मध्ये, तसा मी जॉब सोडला 2016 ते कंटिन्यू आता 2026 ला मी जॉब करते.
0: आणि मग आता आपण सध्या काय करत आहात?
1: मी आता सध्या फक्त अभ्यासाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास घेते, कारण माझी मुलगी पण ना अजून लहान आहे, 3 वर्षाची येते आता.
0: आपण आपल्या विषयी सगळं जाणून घेतलं, आता आपण वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. मला सांगा की अॅबॅकस हे करावंच का बरं वाटलं, किंवा त्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली?
1: मॅडम आवड मला ना माझ्या मुलाला, मी 1 महिना आधी जेव्हा कोर्स लावला होता हा अॅबॅकसचा, तर त्याची जी ट्रेनिंग बघून म्हटलं की हे आपण पण करू शकतो, हे खूप इझी आहे. त्यांनी मला सांगितलं, मम्मी अगं खूप इझी आहे, तू पण करू शकतेस. मग मला त्याच्यामध्ये, मी त्याचे क्लास जे आहे ना ते बाजूला बसून मी बघत होते की ह्या कशा शिकवतात. मग ते फिंगर्स, ते मेंटली मॅथ, हे मला ना आपोआप त्याच्या मुलामुळे मला पण समजायला लागलं. मग मी पण ठरवलं की आपण काही शिक्षिकेचा जॉब करू शकत नाही मुलीला बघून मुलाला बघून. त्याच्यामुळे मी हे ठरवलंच की अभ्यास हा एक कोर्स केला ना की मी एक, मला स्वतःला सुद्धा असं घरी एक काम सुद्धा मिळेल, जेणेकरून मला 8 तास बाहेर नाही जावे लागणार. त्याच्यामुळे मी हा अभ्यासची ट्रेनिंग सरांकडे घेतली आणि मी स्वतःचे आज क्लास चालू केले. मला खूप मनापासून वाटतं की मुलांना शिकवते ना, तर त्याच्यात मला आनंद मिळतो की मुलांना ते समजतं.
0: वा, खूप छान. जेव्हा आपला हा प्रवास सुरू झालाय तेव्हा कशा पद्धतीने आपलं शिक्षण सुरू झालं? ब्रेन ट्रेन बरोबर?
1: ब्रेन ट्रेन बरोबर. सरांनी तर मला खूप छान पद्धतीने अभ्यासाची ट्रेनिंग दिली आणि मुलांना कशा संवाद कसा साधायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना कसं शिकवायचं, याची सुद्धा आम्हाला त्यांनी छान ट्रेनिंग दिली. त्यामुळे मी सरांची खरंच मनापासून आभारी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान मी पोहोचवण्याचे प्रयत्न करते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मला मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी मी नरेंद्र निकुम सरांचे खरंच मनापासून आभार मानते.
0: क्या बात है, खूप छान.
1: मला समाधान पण याचं वाटतं की एखादं मूल जेव्हा सुरुवातीला गणिताला घाबरतं, पण आपण त्यांना काही महिन्यानंतर जेव्हा ही अभ्यासाची ट्रिक सांगतो तेव्हा ते वेगाने एकदम जलद गतीने गणित सोडवून इंटरेस्ट येतो गणित सोडवण्यासाठी. तर ह्याचं मला समाधान मिळतं की मी मुलांना हे शिकवली ट्रिक आणि त्यांनी ते पटाफट केले गणित.
0: आणखीन या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायची इच्छा आहे?
1: या क्षेत्रामध्ये काय, आता मी हेच पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे. टीचरचा जॉब भलेही मला दुसऱ्या स्कूलमध्ये कुठे भेटला तर मी अभ्यासच शिकवण्यासाठी जाईन असं तर माझं मत आहे. आणि हे घराघरात पोहोचवलं पाहिजे खरं तर अभ्यास, कारण मुलांचं याने डेव्हलपमेंट होतो ब्रेन,
0: जाता जाता आपण सगळ्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
1: मला खरंच वाटतं की घर कामात न बिझी राहता काहीतरी स्वतःसाठी करावे आणि स्वतःच त्यामध्ये काहीतरी प्रोत्साहन होऊन मुलांना पण काहीतरी शिकवावे असंच मला वाटतं. की एक सकारात्मक विचार आपल्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावा असा माझा संदेश असेल.
0: तुमच्या या अनुभवातनं किंवा तुमच्या या कामातनच अनेक स्त्रियांना यामधून प्रेरणा मिळणार आहे. तुमचं काम खरंच खूप छान आहे. खरंच खूप छान सुंदर पद्धतीने आजची ही मुलाखत झाली. प्रत्येकीचं एक एक वेगळं पण मी प्रत्येक मुलाखतीच्या भागातून अनुभवत गेले. तुमच्याकडनं पण मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि मलाही खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही काम करत आहात. असंच यश तुम्हाला कायम मिळत राहो आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज वेळ काढला आणि आपली ही मुलाखत खूप छान रंगली त्याच्याबद्दलही मी मनापासून आभार मानते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तसे कहो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वरसंध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची. अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत. तसे कहो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा. पावसाळ्यात गायचा असा हा ऋतुकालीन राग म्हणजे राग मल्हार. धीर, गंभीर, सौम्य, प्रसन्न, शीतल आणि रौद्र असे अनेक भाव व्यक्त करणारे मल्हारचे विविध प्रकार आहेत. त्यापैकीच आज असाच एक भारदस्त राग, राग मिया मल्हार आपल्याला ऐकवणार आहे. मिया तानसेन या रागाचा कर्ता आहे असं मानलं जातं, पण कित्येक जणांना हे मान्य नाही बरं का. त्यामुळे काही जण या रागाला नुसता मल्हार असंही संबोधतात. मल्हार म्हणजे पाऊस हे समीकरण मात्र होऊन बसलं आहे. मिया मल्हार पावसाळ्यात केव्हाही गायला जातो, एरवी तो रात्री गातात. पावसाचं अकराळ विक्राळ, अस्ताव्यस्त, कोसळणार, झोडपणार असं रूप मिया मल्हारचे सूर साकार करू शकतात. तसंच चमकणारी वीज, धुआधार पाऊस किंवा झिमझिम पावसाच्या थेंबा थेंबाचा आनंद, या गोष्टींची अनुभूतीही मिया मल्हारच्या श्रवणाने आपल्याला येऊ शकते. ऐकूया राग मिया मल्हारचा स्वर विस्तार.

श्रोते हो, मिया मल्हार राग हा काफी थाटातून आलेला असून त्याची जाती संपूर्ण शाडव अशी आहे. अवरोहात ध म्हणजे दैवत वर्जित आहे. या रागात कोमल गंधार येतो आणि शुद्ध आणि कोमल दोन्हीही निषाद येतात. वादी षड्ज आणि संवादी पंचम आहे. श्रोते हो, वर्षा ऋतूची चाहूल लागते आहे, मग मिया मल्हार हा राग ऐकलाच पाहिजे, हो ना? करीम नाम तेरू ही मिया मल्हार मधील भीमसेन जोशींची प्रसिद्ध विलंबित बंदिश ऐकून आपण भीमसेन जोशींचीच मध्यलयीतील एक बंदिश एका पाठोपाठ दोन्ही बंदिशी ऐकणार आहोत. ऐकूया भीमसेन जोशी मिया मल्हार.

बुलंद दमदार आवाज, तिन्ही सप्तकांमध्ये लीलया फिरणारा स्वर, यामुळे भीमसेन जोशींचा मिया मल्हार म्हणजे या समहाच हो ना। जणू संतत धारेचा पाऊस येऊन नदीला पूर आला आहे असं वाटत होतं। मिया मल्हार जणू पाऊस होऊन कोसळत होता अशी अनुभूती आली हो ना। होते हो। आता ऐकूया मिया मल्हार एका अनोख्या वाद्यावरती ज्याचं नाव आहे शंकर गिटार। ऐकूया राग मिया मल्हार डॉक्टर कमला शंकर यांच्या शंकर गिटारवर।

श्रोते हो विदुषी डॉक्टर कमला शंकर या इंडियन क्लासिकल स्लाइड गिटार वाद्य वाजवणाऱ्या पहिल्या महिला वादक आहेत. शंकर गिटार हे वाद्य निर्माण करण्याचं श्रेयही त्यांनाच जातं बरं का. नेहमीच्या हवाईयन गिटारमध्ये काही फेरबदल करून त्यांनी शंकर गिटार नावाचं एक अनोखं वाद्य बनवले आहे. गिटार सारखा आवाज न येता गिटार आणि सतार या दोन्हीमधला असा वेगळा आवाज या गिटारवर येतो. दोन सुरांमधील आस टिकून राहणारा आवाज असल्यामुळे हे वाद्य गायकीच्या अंगाने वाजवता येते. गायकी अंगाने वाजवण्याची स्टाईल असल्यामुळे कमला शंकर यांच्या शंकर गिटारला गाणारी गिटार किंवा सिंगिंग गिटार असंही संबोधून दिलं जातं. या शंकर गिटारला चार मुख्य तारा तसंच तीन चिकारीच्या तारा आणि 11 सिंपॅथेटिक तारा अशा असतात. ही गिटार देवदार वृक्षाच्या खुडापासून बनवलेली असते आणि ती मांडीवर आडवी ठेवून तारा स्लाइड करून वाजवली जाते. आपल्या वाद्यावर असलेलं प्रचंड प्रभुत्व अंतरंगाला छेडणारे सूर स्वरांचा विविधतेने केलेला विस्तार यामुळे कमला शंकर यांची शंकर गिटार ही जगप्रसिद्ध आहे. कमला शंकर यांनी संपूर्ण जगाला शंकर गिटारची नुसती ओळखच करून दिली नाही तर आपल्या वादनाने मंत्रमुग्धही केलं आहे. असो तोते हो जाता जाता ऐकूया पंडित रविशंकरांचा अफलातून या मल्हार. बीन अंगाची आलाप आणि जोर यांनी केलेली रागाची बढत सतारीचा एक एक झंकार नुसते काम तृप्त करतात. तोते हो आता वर्णन पुरे हं ऐकूच यात पंडित रविशंकर यांच्या सतारीवर राग.

0: श्रोते हो, सुरांचा असा नादमय आविष्कार ऐकल्यावरती बोरकरांची कविता आठवते, सरी बर सरी आल्या ग सचई लगोपी न्हाल्या ग। सुरासुरांमध्ये पावसाच्या थेंबा थेंबांचा आनंद घेत वेळ केव्हा संपला कळलं सुद्धा नाही, हो ना। तर रसिक हो, मल्हार मालिकेतील मिया मल्हार हे पुष्प इथे संपन्न होत आहे। पुढील गुरुवारी पुन्हा भेटूया रेडिओ विश्वास 90.8 कार्यक्रम स्वर संध्या। तोपर्यंत मी राधिका जोशी आपली रजा घेते आहे। नमस्कार।
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर।
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन।
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655।
3: रसिक हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे। जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक आहे 8380016500। रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा। धन्यवाद।

0: ज्ञानेश्वर माऊली।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, रेडिओ विश्वास कायमच आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमांना आपल्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणत असतो आणि सगळ्या

0: लोकांसाठी हे कार्यक्रम कशा पद्धतीने खुले करता येतील याचाच भर रेडिओ विश्वासच्या माध्यमातून या कार्यक्रमांच्या माध्यमातून वेळोवेळी दिला जात असतो. आज सुद्धा असाच एक छान उपक्रम काही दिवसातच नाशिककरांसाठी किंबहुना सगळ्यांसाठीच घेऊन येणार आहे आपल्या नाशिकमधलाच सॅटर्डे संडे ग्रुप, आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. हा उपक्रम काय असणार आहे, कुठल्या कार्यक्रमाबद्दल असणार आहे हे सगळंच आज आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल की सॅटर्डे संडे ग्रुपच्या तृप्तिदा काटकर या वेळोवेळी रेडिओ विश्वासशी संपर्कात असतात, त्याच्या संबंधित अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं ते आयोजन करत असतात. खूप उत्साही आणि खूप छान असं व्यक्तिमत्व आज माझ्यासमोर आहे. आपण अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोललेलो आहोत, चर्चा केलेली आहे, आणि आज सुद्धा एक खास आणि अगदी प्रत्येकाच्या जिव्ह्याचा विषय असलेला म्हणजे पंढरीची वारी. सायकल स्वारीच्या माध्यमातून ही पंढरीची वारी सुरू होणार आहे, ती कशी घडणार आहे, कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत तृप्तिदा काटकर यांच्याबरोबरच बाबूदादा ताजनपुरे आणि दत्तू मामा टिळे, तिघांचे आपण स्वागत करूया. तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपण सुरुवात तृप्तिदा मॅडम तुमच्यापासूनच करूया. तुमच्या ग्रुपला नाशिककर खूप छान पद्धतीनं ओळखतात. सॅटर्डे संडे ग्रुप आपला आहे, अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण वेळोवेळी घेत असतात. आज सुद्धा एक खास औचित्य साधून आपण इथे मुलाखतीला आलेल्या आहात, आणि ते औचित्य म्हणजे लवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आणि अर्थातच पंढरीच्या वारीला सुद्धा सुरुवात होणार आहे. आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपला पंढरीचा लाडका विठुराया, आणि त्याच्यासाठी अगदी जगभरातनं कानाकोपऱ्यातनं अनेक भाविक त्याच्या केवळ एका दर्शनासाठी आस लावून बसलेले असतात. त्याला भेटण्यासाठी लाखो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येत असतात. तर तुम्ही सुद्धा लवकरच अशीच एक छान सायकल स्वारी घेऊन वारीच्या माध्यमातून तिथे दर्शनाला जाणार आहात सगळेजण, काय संकल्पना आहे ही?
2: आता पंढरपूरची वारी म्हणजे आपला हा जिव्हाळ्याचा विषय असतो. वारकरी हे एक महिनाभर चालत चालत विठुरायाचं नाम घेत तिथे जात असतात. आपण तर बिझी असतो, आपल्याला एवढा वेळ नसतो. तर ही जी सायकलची वारी आहे म्हणजे नाशिक ते पंढरपूर हे 365 किलोमीटर अंतर आहे.
0: बर,
2: आपण 3 दिवस देऊ शकतो म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार. या 3 दिवसामध्ये आम्ही पहिला दिवस नाशिकपासून चालू करतो. पहिल्या दिवसाचा मुक्काम आमचा रुई 36 इथे असतो, साधारणतः 180 किलोमीटरवरती, आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्टली आम्ही रात्री पंढरपूरला असतो. म्हणजे 2 दिवसामध्ये आम्ही पंढरपूरची वारी करतो. तिसऱ्या दिवशी तिथे नगर प्रदक्षिणा असते, म्हणजे जसे पंढरपूरला जसं सगळ्या महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणून सगळे सायकलिस्ट येतात, आणि तिथे नगर प्रदक्षिणा आणि एक रिंगण करण्यात येतं. त्याच्यासाठी आम्ही नाशिकहून आता सॅटर्डे संडे ग्रुपचे सगळे सायकलिस्ट जाणार आहोत.
0: क्या बात आहे. पण मला एक सांगा की मला वाटतं यंदाचं आपलं हे दुसरं वर्ष आहे सायकलने पंढरीची वारी करण्याचं, ही मुळात संकल्पना कशी डोक्यात आली आणि कोणकोण या उपक्रमात सहभागी आहे?
3: तसं बघितलं तर आम्ही जुने सायकलिस्ट आहोत. आम्ही 9-10 वर्षापासून सायकल चालवतो. आम्ही असं 4-5 जण असं जायचो, पण आमच्या डोक्यात विचार आला का सगळ्यात भारी नाशिकची सायकल वारी, तर याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे. तर आम्ही हळूहळू आमच्या ज्या काही भगिनी आहे, जे आमच्यापेक्षा मोठे बंधू आहे, त्यांना आम्ही एकत्र केलं. एकत्र करून मग आमचा 10, 20, 30, 50 असा 100 लोकांचा ग्रुप झाला. 100 लोकांचा ग्रुप झाल्यानंतर मग आम्ही मॅडमनी, दादा, आमचे माने सरकार, आम्ही एक संकल्पना केली का बा आपण तर 10 जण जातोच आहे, आपण जर सगळ्यांना घेऊन गेलो तर ह्या 10 जणांमुळं सगळ्यांचं दर्शन होईल आणि सगळे आनंदी होतील, त्याचबरोबर आपला फिटनेस पण राहील.
0: नक्कीच.
3: मग अशी संकल्पना आमच्या डोक्यात आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांना विचारलं. एक दिवस आम्ही गोल्ड क्लबवर मीटिंग घेतली का बा आपल्याला असं असं करायचंय, जाऊया त्याच्यात म्हणे जाऊया, त्याला मग खर्च वगैरे किती लागेल. तर खर्चाचं म्हटलं ना का बघू आपण थोडं थोडं कॉन्ट्री काढू आणि करू. तर असं बोलता बोलता 10 झाले, 20 झाले, 50 झाले, मागच्या वर्षी 100 लोक झाले होते आमच्या बरोबर. 100 लोक आणि बाकीचे काही हेल्पिंग हँड वगैरे असतात ते 25-1 लोक असतात. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 125 लोक घेऊन पंढरपूरच्या वारीला गेलो.
0: आणि यावर्षी
3: आमच्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे का पुरुषांबरोबर महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, आणि त्यांनाही आम्ही आमच्या बरोबर आमच्या बहिणी असतील, आमच्या भाच्या असतील, त्यांना आम्ही सांभाळून घेऊन जातो, सांभाळून घेऊन येतो. कारण आमच्या एका शब्दावर घरचे आमच्या बरोबर पाठवतात.
0: बरोबर.
3: मामा आहे, मॅडम आहे, दादा आहे, माने सरकार आहे, जा मग काही बिंदास, एकदम नो टेन्शन, जेवायचं टेन्शन नाही. कोणालाही रस्त्याने काही प्रॉब्लेम आला आमच्या बरोबर ऍम्ब्युलन्स असते.
0: बर.
3: आम्हाला अम्ब्युलन्स वाले पण सहकार्य करतात.
0: अच्छा.
3: एक टीम असते आमच्या बरोबर सायकलची, मध्ये कोणाची सायकल पंक्चर झाली, चेन तुटली, तर आमच्या मोबाईलवर अपडेट असतं या फिटर लोकांचे नंबर आहे, त्याला कॉन्टॅक्ट केला का तो माग पुढेच असतो, तो लगेच येऊन सायकलचं रिपेअरिंग करून परत असं त्याला वाटलंय आपण थकलोय तर तो त्या गाडी टाकतो 2 किलोमीटर आणून परत आमच्या पैसे सोडतो त्याला.
0: अच्छा.
3: परत त्याची वारी चालू.
0: बर बर बर.
3: आणि मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा आमच्या बरोबर ढोल ताशेवाले असतात अति आनंद येण्यासाठी. म्हणजे जे काय आपण 50 किलोमीटरला नाचताय थकलो आपण पण तिथं ढोलवाले ठेवतो आम्ही बरोबर आमच्या. आम्ही जायच्या अगोदर ढोलवाले पोहोचलेले असतात.
0: अच्छा.
3: ते ढोल वाजवायला लागले का आमचा सगळा थकवा गायब, क्षणात थकवा गायब, परत तेवढीच एनर्जी. असं वाटतंय का आता नाश्ता केला आता आपण पहिल्यापासून चालू करतोय.
0: क्या बात आहे. खूप छान पद्धतीने नियोजनबद्ध असा हा तुमचा कार्यक्रम आहे आणि इतकी सगळी यंत्रणा तुमच्या हाताशी आहे म्हटल्यावरती खरोखर ही वारी अतिशय उत्तमरित्या तिथपर्यंत पोहोचत असेल आणि प्रत्येकालाच ते दर्शनाचं एक वेगळं सुख तिथं मिळणार असेल. सर, मी आपल्याला विचारते की कुठल्या वयोगटातली माणसं साधारणपणे या वारीत सहभागी होतात किंवा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे?
1: आमची माझी स्वतःची ही 7वी वारी आहे.
0: बरं.
1: आमच्या ह्या वारीमध्ये सॅटर्डे संडे ग्रुपची ही दुसऱ्या वर्षाची वारी आहे. या वारीमध्ये 18 वर्षापासून तर 72 वर्षापर्यंतचे सर्व महिला व पुरुष दोघे सहभागी आहेत आणि ह्या याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, आर्किटेक्ट ह्या क्षेत्रातील देखील चांगले नामवंत लोक आमच्या बरोबर आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते सायकलिंग करतात आणि कुठल्याही प्रकारचं अडचण आल्यास ते एकमेकाला साथ देऊन आम्ही पुढे जात असतो. आणि आमचा रात्रीचा मुक्काम रुई 36 इथे ज्या आम्ही रिसॉर्ट्समध्ये ठेवलेलं आहे ते रिसॉर्ट्स बघितलं, तिथला रेन डान्स बघितला, का सर्व दिवसभरातलं जे 180 किलोमीटरची सायकलिंग केली त्याचा पूर्ण थकवा हा आमच्या लोकांचा निघून जात असतो आणि त्याच उमेदीने दुसऱ्या दिवशी देखील आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघत असतो. दुसऱ्या दिवशी पण पंढरपूरला ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी 20-20 किलोमीटरला आम्ही प्रत्येकाला हायड्रेशन देतो. हायड्रेशन घेतल्यानंतर पुढचा टप्पा कसा पूर्ण करता येईल ह्या दृष्टीतून आमचा सायकलिस्ट सायकल चालवत असतो आणि मग जेवणाच्या ठिकाणी सर्व परत एकदा येतो, प्रत्येकाची हाकावाला घेतो आम्ही आणि त्यानंतर पुढे आम्ही 6:30 ते 7 वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचतो. आणि आमच्यातील जे काही उत्साही लोक आहेत ते रात्री 10:30-10 वाजेनंतर विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. रात्री 2:30-3 वाजेला त्यांनी दर्शन घेतात म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या गर्दीत आपल्याला जर दर्शन घेता येणार नाही म्हणून ते रात्रीच त्याचा विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतात.
0: खूप छान वाटतं हे सगळं ऐकून आणि खरोखर खूप मला वाटतं बरीच आधीपासून ही तयारी तुम्हाला करावी लागत असणार आहे. आता आषाढी वारी लवकरच सुरू होईल. तुम्ही साधारणपणे तुमचा प्रस्थानाचा कार्यक्रम कसा असतो किंवा फिटनेस असेल सगळ्या लोकांना माहिती देणं, एकंदर सगळी तयारी करणं हे सगळं कसं करता?
2: म्हणजे आता याची तसं बघितलं ना जसं आपण दररोज जेवतो तसं व्यायाम हा दररोज प्रत्येकाच्या शरीरामध्ये केलाच गेला पाहिजे. प्रत्येक सायकलिस्ट कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर सायकलिंग करतोच.
0: बरं.
2: म्हणजे तुम्हाला फिटनेस लागतो तरच तुम्ही परफॉर्म करू शकता. सॅटर्डे संडे ग्रुपचे सगळे सायकलिस्ट जे ज्येष्ठ आहेत तर ते तर कमीत कमी 50 किलोमीटर सायकलिंग करतात. म्हणजे तरुणांना लाजवेल इतका उत्साह आणि इतका फिटनेस सगळ्या सिनियर सिटीजन मध्ये. म्हणजे ते 50 किलोमीटर केल्याशिवाय घरी येतच नाही. आपण कसं म्हणतो कोपऱ्यावर जाऊन आलो म्हणजे मला विचारा तुम्ही म्हणाल 20-25 किलोमीटर खूप झालं म्हणजे एक तास आम्ही करू शकतो. पण जे सिनियर सिटीजन असतात कसं असतं वयानुसार जरी झोप कमी झाली आणि कुठलेही निगेटिव्ह विचार यायला नको, गोळी लागायला नको म्हणून सगळे सायकलिस्ट लवकर उठतात. दररोज वर्षभर त्यांचा तसा सराव चालू असतो आणि सपोज नसेल एखाद्याचा सराव तर निदान आधीचे 3 महिने तरी 2 महिने तरी तो दररोज सायकलिंग करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सवय कशी असते सकाळी सायकलिंग करायची. पंढरपूरला जाताना उन्हाचा दिवसभर तुम्हाला सायकलिंग करायचं.
0: बरोबर.
2: प्रॅक्टिस म्हणून दुपारची राईड करणं आवश्यक आहे. म्हणजे 10 किलोमीटर केलं तरी चालतं कारण उन्हाची तुम्हाला सवय लागते. आपण कारमध्ये जातो एसी असतो कार असतो सायकलला काहीही प्रोटेक्शन असं नसतं. तुम्हाला सूर्याची उष्णता सहन करण्याची ताकद लागते.
0: बरोबर.
2: मग त्यासाठी काय काय करायचं अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याचं सिनियर लोक मार्गदर्शन करतात. आधी रजिस्ट्रेशन केलं जातं. सगळ्यांचा फिटनेस असल्याशिवाय त्यांची हिंमतच होत नाही कारण एवढं 180 किलोमीटर एका दिवसात करायचं आहे तर तुमची तेवढी मानसिक आणि शारीरिक कपॅसिटी सुद्धा लागते. आणि छोट्या छोट्या राईड असतात, ग्रुप राईड ठेवतो आम्ही. पंढरपूरची प्रॅक्टिस म्हणून या रविवारी आम्ही 70 किलोमीटरची राईड ठेवली होती. पुढच्या रविवारी 100 किलोमीटरची राईड असते. म्हणजे इंडिव्हिज्युअल तर राईड असतेच पण ग्रुप राईड ठेवल्या जातात सॅटर्डे संडे ग्रुपतर्फे. त्यामध्ये सगळ्या सायकलिस्टची एकमेकांची ओळख पण होते. एकमेकांनी सहकार्याने पुढे कसं जायचं आणि आपला इव्हेंट आहे, आपलेपणाची भावना निर्माण होण्यासाठी ग्रुप राईड महत्वाची असते. सगळे एकमेकांना सपोर्ट करतात आणि पुढे जातात. पॉझिटिव्ह एनर्जी खूप असते. आपण मंदिरात का जातो, घरातही देव असतो, कारण मंदिरात एकाच विचाराचे लोक असतात. तसं ग्रुप राईडला सगळे सायकलिस्ट एकत्र असले की त्या पॉझिटिव्ह एनर्जीने, नॉर्मल स्पीड सायकलिस्टचा हा 15 ते 16 किलोमीटर तासाला असतो, पण जर ग्रुप राईडला गेला की तो तुमचा स्पीड 2 ने नक्कीच वाढतो. एकदम आनंद असतो, आनंदात माणूस खूप करतो. असं
0: चालू. आता यंदाच्या आषाढी वारीचं काय नियोजन आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे?
2: आता आम्ही तर 10 तारखेला निघणार आहोत तिथनं.
0: बर.
2: 10, 11, 12 जुलैला
0: अच्छा
2: ह्या 3 दिवसामध्ये वारी होणार आहे. आणि पंढरपूरला तिथे एक रिंगण सोहळा केला जातो. तिथे सर्व पूर्ण जे महाराष्ट्रातले साधारणतः 3,500 ते 4,000 सायकलिस्ट असतात. आणि प्रत्येकाचं म्हणजे मी सॅटर्डे संडेचा प्रत्येकाचा असा झेंडा असतो. आणि मग मी माझ्या ग्रुपचा तो एक वेगळाच अनुभव असतो की माझे सगळे एकत्र आहेत, आपण सगळे एकत्र आहोत, एकत्रपणाची भावना असते. प्रत्येकाचा असा झेंडा असतो, तो झेंडा घेऊन सगळेजण असे मिरवतात, असं गोल गोल आधी पायी पायी राऊंड मारतात आणि मग सायकलवरती हळूहळू असे विठू माऊलीच्या याच्यात रिंगण करतात.
0: क्या बात है. आता ज्यांना याच्यात सहभागी व्हायचं आहे किंवा जे ऑलरेडी सहभागी आहेत किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस ही बाहेरच्यांना पण याच्यात एंट्री आहे की कसं, आपण काय सांगाल?
1: ज्या सायकलिस्टनी याला यायचं असेल, त्यांनी जर रेग्युलर प्रॅक्टिस केली असेल आणि आपला तासी 15 किलोमीटरचा त्याचा जर स्पीड असेल, तर अशा आम्ही सायकलिस्टला आमच्यामध्ये सहभागी करून घेत असतो. आणि आता आमचे रजिस्ट्रेशन हे जवळजवळ पूर्ण झालेले आहे. पण ज्याला पण पांडुरंगाच्या भेटीची इच्छा असेल, त्यांनी जर आमच्याकडे परत संपर्क साधला तर आम्ही त्यास आमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ.
0: बर. मग या संपर्क क्रमांक आपण जरूर द्यावा. आणि याच्यासाठी काही फी वगैरे आहे का?
1: पंढरपूर वारीसाठी आम्ही 5,500 रुपये 3 दिवसासाठी ठेवलेले आहेत. जाण्यायेण्याचा खर्च, डॉक्टर्सचा खर्च, राहण्याचा पूर्ण खर्च आणि हायड्रेशन वगैरे सर्व त्यामध्ये आहे. आणि त्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन साठी तृप्तीदा काटकर यांचा नंबर दिलेला आहे.
2: आणि कसं आहे, दर 20 किलोमीटरने तुम्हाला हायड्रेशन द्यायचं आहे. पाण्याची म्हणजे दर 20 किलोमीटरने तुम्हाला ताक पाहिजे, लस्सी ताक, बिसलरीशिवाय पाणी नाही. 6 जेवण आहे, लिंबू सरबत, या सगळ्या गोष्टी म्हणजे पौष्टिक द्यायचे. ड्रायफ्रुट्स द्यायचे असतात, त्यांना जर्सी द्यायची असते, त्यांचा इन्शुरन्स काढला जातो. बरोबर 3 डॉक्टर असतात, ऍम्ब्युलन्स असते, ढोलताशे असतात. जाताना आपण सायकलने जातो, येताना त्यांना बसने आणायचं असतं. 2 रात्रीचा मुक्काम असतो. हे सगळं विचार करता आणि एक मेकॅनिक असतो, म्हणजे सायकल पंक्चर झाली तर आपण कुठे काढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च म्हणजे नाममात्र शुल्क सगळं धरून 5,500 रुपये आपण घेतो. आणि याच्यासाठी संपर्क आहे 9890924533.
0: इतकी सगळी सोय बघता खरोखर खूप छान पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि तितका खर्च मला असं नक्कीच वाटतं की तो नाममात्रच आहे, कारण की बऱ्याचदा इतका प्रवास आपण करू शकत नाही आपल्या रोजच्या रुटीन लाईफ मधनं. आणि जर अशी सोबत असेल, सगळे उत्साही कार्यकर्ते आपल्या आजूबाजूला असतील, तर नक्कीच आपण उत्साहाने यात सहभागी होऊन छान एक वेगळा अनुभव या सायकल स्वारीचा आपल्याला मिळू शकतो. आतापर्यंतच्या वारीत काही असे उल्लेखनीय किंवा अविस्मरणीय प्रसंग लक्षात आहेत का?
2: हो,
1: आमच्या वारीमध्ये अपंग व्यक्तीने पण ही वारी 2 वेळेस पूर्ण केलेली आहे.
0: बर.
1: आणि ज्या वेळेस पूर्ण महाराष्ट्रातले सायकलिस्ट पंढरपूरला जमा होतात, त्यावेळेस सायकलिस्ट वारकऱ्यांचं तिथे एक संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये महाराष्ट्रातले जेवढे पण आलेले सायकलिस्ट आहेत, त्यात ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे, म्हणजे सुपर रेंडोरियर झालं किंवा लंडनची ट्रिप केलेली आहे सायकलची, तर त्याचा तिथे सन्मान होतो. त्यात आमचे जे एक ज्येष्ठ सायकलिस्ट बंधू आहेत गोविंदजी शिंदे, तर त्यांना एका पायाने अपंगत्व असताना सुद्धा त्यांनी दोन्ही वेळेस कोणतंही बॅकअप न घेता त्यांनी ती पंढरपूर वारी पूर्ण केलेली आहे. आणि त्यांचा दोन्ही वर्षी पंढरपूरच्या संमेलनामध्ये सन्मान करण्यात आलेला आहे.
0: क्या बात है.
2: आणि असं सासरे आणि जावई हे दोघं टेंडम सायकल असते की ज्याच्यामध्ये एका वेळेस ते दोन हे करतात, तर त्याच्यामध्ये जावई आणि सासरे दोघं मिळून असं सायकलिंग करणार, म्हणजे कौतुकाची गोष्ट. फिटनेस किती चांगला आणि इतके चांगले रिलेशन आहे की त्यांच्या बरोबर तरुणांच्या जोडीला ज्येष्ठ पण इतक्या उत्साहात येतात हे बघून नर्मदा परिक्रमेला सुद्धा दुसरे, आता एक सासरे जावे गेल्यावर लगेच दुसरे सासरे जावयांची जोडी सायकलने नर्मदा परिक्रमाला गेले. म्हणजे हे जे काही चांगले उदाहरण आहे फिटनेसचे, हे खूप म्हणजे लक्षणे, म्हणजे नंतर नवरा बायको पती पत्नी तर भरपूर येतात की असे तर आपण जाऊ शकतो. आता मी माझ्या मुलाला घेऊन गेली होती, माझा मुलगा म्हणाला प्रथमेश कॉलेजला असताना, म्हणजे आई काय मिळतं पंढरपूरला जाऊन, म्हणजे त्यासाठी वारीला यावं लागतं, ऍडजस्टमेंट काय असते ते कळतं, लोकांना तुम्ही खा तुम्ही घेतलं काही विचारायची सवय नाही.
0: बरोबर.
2: आजकालच्या नवीन जनरेशनला असं म्हणायचं असतं, आई गर्दी मी कसा जाऊ, असं नाही ना. तिथे तुम्हाला सगळ्यांमध्ये सर्वसामान्य जीवन काय असतं ते करण्यासाठी वारीला जावं लागतं. तिथे आई तुमच्या सोबत नसते, तुम्हाला लोकांबरोबर म्हणजे जेंट्स म्हणून वेगळीकडे राहायचं. जिथे लागतं तिथे वारी म्हटल्यानंतर तुम्ही ही ट्रीप नसते, थोडीफार ऍडजस्टमेंट करावीच लागते. तर ह्या गोष्टी त्याला कळायला, म्हणजे तो इंग्लिश मिडियमचा होता तर त्याच्यामुळे मला वाटत होतं की आपली संस्कृती आपल्या मुलाला, म्हटलं तू मला म्हातारपणी नेण्यापेक्षा मी तुला नेते वारीला. आणि त्याचा स्पीड खूप चांगला होता, म्हणजे ह्या मुलांना जर आपण जर नीट हे केलं, म्हणजे असं हे चुकीचं होतं की या मुलांना समजत नाही, मग त्याने ते सगळं पंढरपूरचं सगळं ते वाचून काढलं, सगळी माहिती काढली. म्हटलं बघ, म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती पुढच्या जनरेशनला नेण्याकरता पंढरपूरची वारी फार महत्वाची आहे. नाहीतर फक्त वृद्ध लोक जातात त्याला काही अर्थ नाही, तरुणाईने पण त्याच्यामध्ये तितकाच इन्वॉल्व्ह व्हायला हवं. आता यावेळेस इतका चांगला रेशो आहे की 25 ते 35 वयोगटातले बरेच जण सायकलिस्ट आपल्या सोबत आहेत, म्हणजे आपली परंपरा पुढे नेक्स्ट जनरेशनला जाते. म्हणजे 3 जनरेशन आमच्या वारीमध्ये असतात, म्हणजे मी माझा मुलगा आणि यांच्यासारखे ज्येष्ठ मंडळी, की आम्ही सेफ असतो. 3 जनरेशन जेव्हा एखादी गोष्ट करत असतात ना, त्याला फार महत्व असतं की ती परंपरा पुढे जाते. मोठ्यांकडनं नेहमी लहान शिकतच असतात आणि लहानांचं चुकलं तर मोठ्यांकडनं ऐकायचं, हेही वारीत समजतं.
0: अगदी बरोबर आहे, खरंच खूप छान. सगळ्या दृष्टीने सर्वांग सुंदर असा हा उपक्रम आहे आणि निश्चितच खूप छान हा उपक्रम होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा मी देते. दरवर्षीप्रमाणे काय म्हणे, मागच्या वर्षी हा उपक्रम झाला, यावर्षी आणखीन छान पद्धतीने हा उपक्रम घडो. उत्तमोत्तम साथ तुम्हाला सगळ्यांची मिळो.
3: अजून एक आमच्या वारीचं वैशिष्ट्य आहे का, 5,500 तर सगळेच देतात, कमीत कमी आमचं फी येते.
0: बर,
3: पण असे पण काही विद्यार्थी आहे किंवा काही आहे त्यांना वाटतंय पंढरपूरला यायचंय, तर त्यांच्याकडे 5,500 रुपये नसतात.
0: बर,
3: तर ते 5,500 रुपये आमच्या मॅडम माने सरकार यांना खूप उत्सुकता. तुम्ही पण चला, मी तुमचे 1,000 रुपये कमी आहे मी भरतो. दादा म्हणतात तुला 500 रुपये कमी आहे मी भरतो. पण असेही आमच्या ह्या ग्रुपमध्ये आम्ही 5 ते 6 लोक असे पण घेऊन जातो. हे एक आमच्या वारीचं वैशिष्ट्य.
2: म्हणजे प्रत्येकाकडे तेवढं नसेल तर थोडं आर्थिक पाठबळ नसेल, पण चांगल्या वाटत इच्छा असेल
0: बरोबर,
2: आणि त्याचा कुठेही अपमान होणार नाही, कोणाला बाहेर कळत नाही कोणाला येतोय, सगळ्यात महत्वाचं. पण सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टने वारी होते. जगन्नाथाचा रथ असतो, प्रत्येक जण स्वतःने काहीतरी करत असतं
0: निश्चितच, आणि इतका शुद्ध प्रामाणिक हेतू असतो तेव्हा आपोआपच मदतीचे हात पुढे येत जातात. आणि आजच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा ही वारी लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, कारण जगभरात आपला हा रेडिओ ऐकला जात असतो, त्याच्यामुळे निश्चितच त्या श्रोत्यांपर्यंत सुद्धा हा तुमचा उपक्रम पोहोचणार आहे आणि खरोखर पुढे आणखीनही ही संख्या वाढेल असं आपण म्हणूया. आणि तुम्हाला छान एक ती वारी कायम अशी घडत राहो, तो आनंद तुमच्या मदतीनं तुमच्यामार्फत सगळ्यांनाच मिळत राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. ह्या एक उपक्रम तर आहेच, पण एरवी सुद्धा सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आणखीन कोणते कोणते उपक्रम होतात?
2: बरेच उपक्रम केले जातात. हा, म्हणजे झाड लावायचा उपक्रम असो, आम्ही प्रत्येकाने दत्तक घेतले झाड. म्हणजे काय होतं की आता प्रत्येकाला तर खूप झाडं लावणं शक्य होत नाही, मग आम्ही हे झाड आईच्या नावाचं झाड आहे, हे वडिलांच्या नावाचं झाड आहे, असं करून सायकलिस्टने झाडं पण विकत घेतलेत. आणि म्हणजे आता आम्ही दिवाळीमध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम केला, जुने कपडे किंवा चांगले कपडे पण घेतले आणि पाड्यावरच्या लोकांना गेलो. म्हणजे तो अनुभव इतका होता की आपण असे कपडे टाकून देतो, चांगल्या अवस्थेतले कपडे, आणि आम्ही 4 पिकअप भरून कपडे आम्ही नेले होते आणि माझ्याबरोबर माझा भाचा होता, खेळणे पण देतो, तर तो माझा भाचा होता. त्याने त्याच्या घरी जाऊन सांगितलं बहिणीला माझ्या, म्हणे आई अगं तिथले ते मुलं होते ना त्यांना पॅन्ट पण नव्हती, नेक्स्ट टाइम ना माझ्या 4 पॅन्ट तू द्यायच्यास. म्हणजे पॅन्ट एखाद्या मुलाच्या अंगावर नसणं हे दृश्य आपण इथे असं इमॅजिनच करू शकत नाही, कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो असे कपडे थप्पीला पडलेले असतात. पण आम्ही ज्या पाड्यावरती गेलो 2 मिनिटांमध्ये 400 मुलं अशी छोटी छोटी जमा झाले अंगावरती कपडे ने, आणि त्या मुलांनी आम्ही म्हटलं हे कपडे घ्या हे घ्या, इतका आनंद. आणि हे जेवढं शक्य आहे ते सगळ्या लोकांकडून आम्ही कपडे जमा केले, फराळ जमा केला, 4 पिकअप भरून सगळं सामान घेतलं आणि ऍक्च्युअली त्या मुलांच्या हातात हे दिलं, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला पण कळतं की असं करायला हवं, असं जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला देण्याची पण वृत्ती लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नंतर वेगवेगळ्या राईड घेतो
1: आपण. दरवर्षी आम्ही नवरात्रीमध्ये राईड घेत असतो, नवरात्रीची कोटमगाव राईड घेत असतो, पण या वर्षीपासून आम्ही चांदवड राईड चालू केलेली आहे. आणि श्रावणातली, श्रावणी सोमवारातली एक राईड राहते आमची त्र्यंबकेश्वरची, ती दरवर्षी आम्ही घेत असतो. आणि वृक्ष लावा वृक्ष वाढवा या उपक्रमा अंतर्गत मी माझ्या शेतीवर 94 झाडं लावलेली आहेत, जे का मला कोणतंही उत्पन्न देत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे मी झाडं लावलेली आहेत ती चेरी वगैरे ते पक्ष्यांसाठी उपयुक्त आहेत. आणि वडासारखे झाडं मी लावलेले आहेत. वड हा सहजासहजी कोणी लावत नसते शेतामध्ये, पण मी वड पण लावलेले आहेत. हे आमचं सॅटरडे संडे ग्रुपचं जे आहे, आमच्या ग्रुपची भावना जी आहे झाडं लावा झाडं जगवा, तर त्याच्यातला मी एक छोटासा हिस्सा स्वीकारले.
2: आणि अजून पण एक सांगते की कोणाचा वाढदिवस असेल ना, तर तो जास्त खर्च करण्यापेक्षा वह्या पुस्तकं घेऊन ते अनाथ मुलांना दिले जातात. सिन्नरला ठाणगाव म्हणून आहे, तिथे 30 मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत की ज्यांचे कोरोनामध्ये पॅरेंट्स एक्सपायर झाले, म्हणजे आई एक्सपायर झाली, वडिलांनी दुसरं लग्न केलं, मग ती आई या मुलांना सांभाळायला तयार नाही, असे 30 मुलं आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आमचे दत्तू मामा पण जाऊन आले, सगळेजण जाऊन आले, वाढदिवस त्यांच्या नातीचा वाढदिवस तिकडे साजरा केला त्यांना त्या मुलांबरोबर. म्हणजे दिवाळीला सुद्धा ठाणगावला 16 मुलं आमचे तिथेच होते.
0: अच्छा.
2: म्हणजे समाजासाठी जे देता येईल, जे आपल्याकडे आहे ते देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे सगळ्याच जण करत असतात मधले.
0: नक्की नक्की, खूप छान. थोडक्यात एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा हा एक प्रयोग आहे. आणि देण्याचं महत्व कुठेही, आपण जे म्हणतो की एका हाताने द्यावं पण दुसऱ्या हाताला कळू नये, अशा पद्धतीचा हा जो एक उपक्रम तुमचा चालू आहे तो नक्कीच खूप उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. येते जी तुमची वारी आहे ती अशी छान पुढे घडो, त्याच्यासाठी तुम्ही खूप उत्तम काम करत आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच काही मदत लागली तर जरूर रेडिओ विश्वास तुमच्या साथीसाठी आहेच हे सुद्धा मी आपल्याला सांगते. आणि आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: रेडिओ विश्वासने आम्हाला इथे बोलवलं, आमच्या उपक्रमाची माहिती करून घेतली आणि जनतेसमोर तो आमचा उपक्रम आणला, त्याबद्दल मी रेडिओ विश्वासचे आभार मानतो.
0: धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
3: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
2: क्या बात आहे. श्रोता, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8300 16500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: वर।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

मनपा प्रेझेंट वोकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विकास भावे. रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण. सादर करत्या ज्योती चौधरी. रात्री 10 हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:20 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करते आहेत सुहास जोशी. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम. सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल 10:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाचित. त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 100।

0: श्रोतेहो, समर्थ नामस्मरणाचा इतका आग्रह धरतात याला कारण सध्याचे कलियुग आहे बरं का. या कलियुगात मनुष्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू असते. या विचारांच्या प्रदूषणात यथासांग कर्म घडणे दुरापास्त झाले आहे. प्रथम आपण यथासांग कर्म काय असते ते पाहूया. श्रोतेहो, यज्ञ, याग, पूजाअर्चा, तीर्थयात्रा, दानधर्म, सत्संगाचे कार्यक्रम, मंदिर उभारणी यासारखी कामे जर शास्त्रात सांगितली आहेत त्याप्रमाणे तंतोतंत केली तर त्या कर्माला म्हणतात यथासांग कर्म. कर्मयोगानुसार अशा कर्मांच्या द्वारेही मनुष्याला मुक्ती मिळू शकते. पण सध्याच्या या घोर कलियुगात आचार विचार यावर नियंत्रण करताना मर्यादा येतात, त्यामुळे यथासांग कर्म करणे कठीण होऊन बसले आहे. द्वापार युगातही राजसूय यज्ञ झाला त्यावेळी युधिष्ठिरासारख्या धर्मनिष्ठ राजालाही अहंकार झाला होता. मग अशा प्रकारचं जे कर्म आहे ते कर्म योग्य पुण्य फळ देत नाही. बऱ्याचदा आपण तीर्थयात्रा करतो पण प्रवासात कुठेतरी खाणे काहीतरी खाणे असे घडते. बऱ्याचदा मोठी मोठी मंदिरे उभारली जातात पण ती उभारल्यानंतर उद्योगपती तिथे आपली जाहिरात करतात. काही वेळा आपल्या मनात गोरगरिबांबद्दल दयाभावही राहत नाही. या बाबतीत एक प्रसंग सांगते. माता शारदा देवी तीर्थयात्रा करीत असताना त्यांच्याबरोबर काही ब्रह्मचारी शिष्य होते. वृंदावनला गाडीतून उतरताना काही मुली करवंदाचे द्रोण घेऊन विकायला आल्या. त्यांनी विचारताच त्या ब्रह्मचार्यांनी त्या मुलींना एकदम झिडकारले. शारदा माता ते पाहत होत्या. त्या म्हणाल्या, अरे किती लहान मुली आहेत त्या, त्यांचे अंतःकरण दुखावून देवाचे दर्शन घेणार का आपण, आणि करवंद आपल्याला नंतर खाता येतीलही. या प्रसंगावरून असे समजते की बऱ्याचदा आपण देवाच्या दर्शनासाठी जाताना आपल्या हातून नकळत अकर्म होते. अशा वेळी त्या देवदर्शनाचे पुण्य आपल्याला मिळेल का हो. अशी बरीच उदाहरणे देता येतात की पुण्यकर्माचे फलित 100% मिळूच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात यथासांग म्हणजे यथाशास्त्र कर्माचरण कलियुगात कलीच्या प्रभावामुळे होऊ शकत नाही. भूतमात्रांविषयी अंतःकरणात दयाही वसत नाही. पुण्य कसे मिळवावे तर ते नामस्मरण करून. अभागी जीवाला हे फुकट असलेले नामही मुखात ठेवणे जमत नाही. कितीही प्रयत्न केला तरी पोटातील वासना पूर्णपणे नष्ट होणे दुरापास्त होते. विचारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा युद्धाचा प्रसंग क्षणोक्षणी. अर्थात चांगल्या आणि वाईट विचारांचा गोंधळ सतत सुरू असतो. अशा परिस्थितीत वासनारहित कर्म घडावे तरी कसे. दया पाहता सर्व भूती असे ना. श्रोतेहो, या चरणात सांगितल्याप्रमाणे दयेची आवश्यकता असणारे कितीतरी लोक या जगात असतात. या सर्व भूतांच्या बाबतीत दयेचे पालन करणे आपल्याला शक्य आहे का? नाही. म्हणजे आपण दयेच्या व्रताचेही पालन करू शकत नाही. असे जर सगळे आहे तर ज्या नामाने सर्व कर्मकांडापेक्षा जास्त पुण्य मिळत असेल आणि त्याने अंतरातील सर्व दोष नाहीसे होत असतील तर हे नाम घेण्यास काय हरकत आहे. माऊलीही हरिपाठात सांगतात, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

कसे कहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 83800 16500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणी मुंबईच्या विविध भारती या केंद्रावरून पूर्वी संध्याकाळी 5:30 ते 6:30 सुंदर सुंदर मराठी गाणी लागत असत. लता मंगेशकर, सुधीर फडके, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्याप्रमाणेच आणखीन एक नाव त्यावेळेस रेडिओवर घेतलं जात असे. ते नाव होतं अनुराधा पौडवाल यांचं. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, रसिका मी कैसे गाऊ गीत, दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापणीत, रसिका मी कैसे गाऊ गीत. गाण्याच्या रेकॉर्डिंगची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, पण आपल्या रसिक श्रोत्यांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवून आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेसाठी आजचं गीत गाणं मात्र कष्टप्रद ठरतं आहे. तिच्या खाजगी आयुष्यात अशी काही परिस्थिती उद्भवली आहे की आज तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाही आहेत. मी माझ्या रसिक श्रोत्यांसाठी केव्हाही गाणं म्हणायला एका पायावर तयार असते असं ती नेहमीच अभिमानाने सांगत असते, आणि रसिक श्रोत्यांची हरेक मागणी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. आज मात्र अशी काही अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे की ती शरीराने रेकॉर्डिंग स्टुडिओत असली तरी मनाने मात्र स्टुडिओपासून शेकडो योजने दूर आहे. हे अंतर कमी कसं करावं हे तिला कळत नाही आहे. मिटलेल्या डोळ्यांनी ती मनाला स्टुडिओत आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते आहे, पण आज मात्र तिचं मन तिच्या इच्छेविरुद्ध वागतंय. पापण्यांचा बांध ओलांडून फक्त अश्रू गालावरून ओघळत आहेत. म्हणूनच मी तुमच्यासाठी गाणं गाऊ तरी कसं, हा प्रश्न ती अपराधी भावनेने रसिकांना विचारते आहे. तुटल्या मनाचा हळुवार तारा, तुटल्या मनाचा हळुवार तारा, गेला सुरांचा जळूनी फुलोरा, नाचे प्रलय लयीत, रसिका मी कैसे गाऊ गीत. माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मी नेहमीच गाणं हेच माझं सर्वस्व आहे, आणि तुम्ही रसिक श्रोते म्हणजे माझे मायबाप आहात असं मानत आले आहे. सभागृहात मी गाणं गात असताना तुमच्याकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद आणि प्रतिसाद दोन्हीही या मनाला सुखावून जातात. तुमच्यासाठी गाताना अंतर्मनाचा तानपुरा कधी लावून घ्यायला लागत नाही, कारण गाणं शब्द ऐकला की या तानपुऱ्याच्या तारा सदैव जुळलेल्या असतात. पण आजचा आघात इतका विचित्र आहे की माझं दुःख मी चव्हाट्यावर मांडू शकत नाही. अंतर्मनातील तानपुऱ्याच्या तारा आज पार तुटून गेलेत. एरवी मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे फुलणारा माझ्या सप्तसुरांचा फुलोरा आज पूर्णपणे जळून गेला आहे. मनपटलावर सुरू असलेलं बेसूर सुरांचं तांडव जरी एकालयीत सुरू असलं तरी मला मात्र ते ऐकावंसं वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आज गाणं ऐकू तरी कसं हा प्रश्न मला सतत भेडसावतो आहे. मैफल सुरांची झाली विराणी, मैफल सुरांची झाली विराणी, उरे वेदनांची जखमी कहाणी, रडते स्वप्न व्यथित, रसिका मी कैसे गाऊ गीत. माझ्या प्रिय रसिकांच्या साक्षीने आणि वादकांच्या सहकार्याने माझ्या गाण्यांमधून नेहमीच सप्तसुरांची उधळण करून मी सर्वांना आनंद देत असते. हे खरं असलं तरी आजचा दिवस माझ्या आयुष्यात उगवेल असं मात्र मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझं गाणं म्हणजे जोशपूर्ण आणि उत्साहाचा खळाळता झरा अशा शब्दात तुम्ही रसिक श्रोते नेहमीच माझं कौतुक करत असता. आज माझी सगळी गाणी मला विराणीच्या वेगवेगळ्या रूपात उभी राहून माझ्याकडे बघून छद्मीपणाने हसत आहेत असा भास होतो आहे. आज माझ्या आवाजातून सप्तसुरांची आवर्तनं बाहेर पडायला तयार नाहीत. कारण काहीही असो, पण आज मी पुरती हरले एवढं मात्र निश्चित. ही सल, ही वेदना एक जखमी कहाणी बनून बरेच दिवस माझ्या मनात भळभळत राहील. आणि माझ्या वेदनांची ही जखमी कहाणी मी तुम्हालाही सांगू शकत नाही. माझं नेहमीचं स्वप्न मात्र आज व्यथित होऊन मनाच्या एका कोपऱ्यात बसून रडताना मी पाहते आहे. संगीत दिग्दर्शक अनिल अरुण यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायिकेचं हे दुःख अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आवाजातून आपल्यापर्यंत पोचवलं आहे. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत. हे गीत आहे हवस या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार नौशाद. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धरमकाटा या चित्रपटामधलं.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकूया अधिकार या चित्रपटामधलं अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहरी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत छोटे सरकार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज। सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे। जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक आहे 8300 16500। रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा। धन्यवाद।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात महाबदमाश या चित्रपटामधलं गीत। नक्षलाल पुरी यांची शब्दरचना, संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात।

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातलं या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. कहीं दीप चले, काही गाणी वर्षानुवर्ष कितीही वेळा ऐकली तरी त्याची गोडी अवीट असते. संध्याकाळची वेळ, हुरहुर मनी दाटलेली, दूरवर लुकलुकणारे दिवे अन लांबून सूर ऐकू आले, गानसम्राज्ञीचे हे गाणं तितकंच तन्मयतेनं ऐकलं जातं.

आणि दिव्याच्या ज्योतीची तुलना केली जाते. लुकलुकणाऱ्या काजव्याप्रमाणे डोळे घासतात तर केशरी तांबू सूर्यकिरणांप्रमाणे दिव्याची ज्योत असते. प्रकाशाची आभा सर्वत्र पसरते. माणसातही असंच असतं बघा, प्रेम करताना ते सदैव दुसऱ्याच्या मनाचा विचार करतं आणि नकळतपणे आपल्या प्रियजनांच्या हृदयात अत्तराच्या कुपीचा गंध पसरवतं. हा

0: दूरवर असलेला जीव लक्षक हा कित्येक महिन्यांपासून परदेशी गेलाय. कासा वीज झालेलं मन आठवणीनं बेजार झालंय. विचाराच्या अंगणात कुणीतरी स्वप्नमय दिवे लावावे अन भाव विश्व उजळून निघावं हा आशेचा दीप मनात रुंजी घालतोय. होईल काय
1: कहीं दूर

त्यानंतर साधनाची भेट झाली. अंतर्नाद सांगतोय ते ऐकायचे, खूप काही बोलायचे. रात्र सरून जाते पण मनातलं गुपित अजून व्यक्त झालंच नाही. हे काय पहाटवारा आपलं अस्तित्व दाखवतोय? साजना थांब म्हणा. लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढवून हे गीत गायले. हे ऐकताना अजूनही

0: ही सदाबहार गाणी आपल्याला नवचैतन्याचा गंध देते. जणू कानांनी गाण्याचा मनघट प्यावास वाटतो. ही गाणी म्हणजे मंदपणे किमकिमणारी नुपूर आहेत. स्वप्नातच स्वप्न दिसावं अशी या गाण्यांची जणू सरसरिता वाहत असते. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र हा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा गोडवाल यांनी गायलेलं. इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दामिनी या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली. या चित्रपटामधलं असद भूपाली यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ऐलान ए जंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात. गीता दत्त यांच्या स्वरात, संगीतकार OP नय्यर.

कार्यक्रमात आता ऐकूयात फिर भी या चित्रपटामधलं रघुनाथ सेठ यांचं गीत हेमंत कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे नरेंद्र शर्मा यांनी.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी

0: एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एक बोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोधा पुन्हा भेटू या नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385340454.

0: Radio și vă
1: Time check.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत शिस्त. अरे नीट बसून खा ना जरा, त्या टी व्ही शिवाय मोबाईल शिवाय कसा घास जात नाही घशाखाली. काही करमणूक नसेल ना तर अन्नपचन होत नाही कसं तुम्हा मुलांचे. हां, नीट शिस्तीत स्वयंपाकघरात बसले, व्यवस्थित जेवण केलं आहे असे होतच नाही. सण असो का वार असो, तुमचे बेशिस्त वागणे आहे तसेच असते. आई काय ग सारखं सारखं शिस्त करत असते. आजच्या जमान्यात कोणीतरी शिस्तीत वागते का? काहीतरी जुन्या काळातल्या गोष्टी नको न करायला सांगत जा, बोर होतं यार. हो रे हो, तुम्ही फार आधुनिक लोक, बेशिस्त लोक. खाण्याच्या वेळा नाही का उठण्याच्या वेळा नाही, मग तब्येती बिघडतात. आता आम्ही लोक बघ, आम्हीच काय, तुमचे आजी आजोबासुद्धा ठरल्या वेळी झोपतात, ठरल्याप्रमाणे वे उठतात. त्यांची सगळी कामे कशी घड्याळाच्या काट्यावर शिस्तीत होत असतात. परिणामी त्यांच्या तब्येती आमच्यापेक्षाही जास्त नीट आणि व्यवस्थित आहेत. आमची तरी कधीतरी कुरबूर चालते तब्येतीची, पण ते लोक मात्र व्यवस्थित जपत असतात बरं तब्येत. आणि तुम्ही नवीन पिढीचे न बोललेलंच बरं. रोजचा अभ्यास रोज होणार नाही, मग परीक्षा जवळ आली की रात्र जागणे असं सुरू. रात्री जागलो म्हणून अगदी पार तिन्ही सांजेपर्यंत झोपणार. पहाट हा शब्द माहीत आहे का तुमच्या जनरेशनला? अरे सकाळी केलेला अभ्यास लक्षात राहतो, चांगला होतो, कमी वेळात जास्त होतो. सांगून पार थकलो पण उपयोग काय, पालथ्या गड्यावर पाणी. तुम्हा लोकांना बघितलं ना की काळजी या शब्दाचे महत्त्व कळते. अरे जागरणाने पित्त वाढते, परिणामी केस गळती, अकाली केस पांढरे होणे, शारीरिक व्याधी या सगळ्या सुरू झाल्या की त्याचा मनावर परिणाम हा होतोच. कितीही लाईटली घेणारी तुमची ही पिढी असली ना तरी नियमितपणा तुम्हाला कुठे जमतो? तुम्ही तरुण लोक हुशार आहात यात शंका नाही, पण त्याचसोबत आळशी पण आहात. कमीत कमी कष्टात जास्त फायदा कसा मिळवता येईल याचा सतत विचार करतात. पण काही गोष्टीत शॉर्टकट नसतो रे. मग ते अभ्यासाकरता घ्यावे लागणारे कष्ट असोत किंवा स्वतःला सिद्ध करण्याकरता करावी लागणारी मेहनत असो, जर मिळालेले यश कायम टिकवायचे असेल तर मनाला शरीराला शिस्त असणे आवश्यक असते. नियमितपणा असणे गरजेचे असते. आजच्या तुमच्या पिढीला कंटाळा हा फार लवकर येतो. तो कंटाळा ना कसा तुमच्या सोबत तुमच्या मोबाईलसारखा कायमच तुम्हाला चिकटलेला. तुमच्या शरीराचा एक अविभाज्य घटकच आहे कंटाळा. तुम्हाला या कंटाळ्यामुळे कधी स्वतःचे नुकसान होते आणि कधी जबाबदाऱ्या टाळल्या जातात याचे भान तर राहतच नाही. घडून गेल्यावर त्याचे भान येते. त्याचा काय उपयोग? कोणतीही घटना घडण्याआधी ती घडू नये याकरता घ्यावी लागणारी काळजी ही विचारातून येते. त्याकरता वेळच्या वेळी कामं झाली तर मग कुठे विचार करायला वेळ मिळेल. नाहीतर विचार करायला, स्वतःशी संवाद साधायला तुम्हा लोकांना कुठे आहे वेळ? याकरता शिस्त हवी. जर रोज नियमितपणे स्वतःच तयार केलेले स्वतःचे टाइमटेबल फॉलो केलं ना तर तब्येतीच्या कुरबुरी कमी होतील. सक्सेस मिळेल. सक्सेस मिळाला की आपसुकच तुमच्या पाचवीला पुजलेले डिप्रेशन राहणार नाही आणि तुमची हुशार पिढी जगातली जास्त सक्सेसफुल पिढी ठरणार. पण हे सगळं होण्याकरता आमच्या पिढीची, त्या आधीच्या पिढीची शिस्त ती मात्र अंगी बाणा. शिस्तीची सवय करून घ्या रे, मग बघा आयुष्य खरंच सुंदर असतं ते. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि पी सुशीला यांच्या आवाजातलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. ऐकूया सिंहासन या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत फरार. या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: जखम।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, दुसरे सीता या चित्रपटामधलं। गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमलता आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि चित्रपट हम सब चोर है.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

0: होते हो?
1: हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीतरचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिकसह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855588.
1: निकाह या चित्रपटामधलं हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं।
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 41। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीते। विश्वनाथ शंकर मोरे म्हणजेच संगीतकार विश्वनाथ मोरे यांचा जन्म 15 जुलै 1937 रोजी पंढरपूर जवळच्या धुमाळ या गावी झाला। ते 8 भावंडांमध्ये सर्वात थोरले होते। 13 वर्षांचे असतानाच त्यांच्यावर कुटुंबाची सारी जबाबदारी येऊन पडली। या कारणाने विश्वनाथ मोरे यांचे शिक्षण मराठी 3री पर्यंत कसेबसे होऊ शकले। शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती। विश्वनाथ मोरे यांनी सरळ मुंबईचा रस्ता धरला। तेथेही विड्याची पाने विकण्यापासून ते पिठाची गिरणी चालवण्यापर्यंत पडेल ती सारी कामे त्यांनी केली। दरम्यान ते पुरोहित गुरुजी यांच्याकडे हार्मोनियम आणि तबला वाजवायला शिकले। गिरण गावातील राजाराम शुक्ल यांच्याकडे ते शास्त्रीय गाणं शिकले। त्यांना आकाशवाणीवर 2 गाणी करण्याची संधी मिळाली। तसेच काका मला वाचवा आणि पायाचा दास अशा 2 नाटकांना संगीत द्यायची संधी देखील त्यांना मिळाली। 1962 साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी नंदिनी हा चित्रपट मिळाला, पण हा चित्रपट पडद्यावर फार उशीरा आला। विश्वनाथ मोरे यांनी भावगीते, भक्तिगीते, लावण्या, लोकगीतं, गझल, कव्वाली, ठुमरी, अस्सल शास्त्रीय चिजांवर बांधलेली गीतं असे सर्व प्रकारचे संगीत दिले। निसर्गदत्त देणगी असलेल्या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी शिक्षण हा अडथळा होऊ शकत नाही हे त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीने सिद्ध केले। जेमतेम 48-49 वर्षाचे आयुष्य लाभलेला हा गुणी संगीतकार। त्यांनी साधारणपणे 42 चित्रपटांना संगीत दिले। खास मालक घरचा, दार उघड बया दार उघड, आतून कीर्तन वरून तमाशा यासारख्या लोकनाट्यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं। मंडळी, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया 1981 या वर्षीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त गोंधळात गोंधळ या धम्माल विनोदी चित्रपटातील एक सुंदर गीत। संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी राग गोरख कल्याण या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी आणि आवाज आहे आशा भोसले यांचा। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी या जोडीवर। ऐकूया।

रसिक हो, यानंतर ऐकूया राग मधुवंती। या रागामधील एक सुंदर नृत्यगीत हे आहे 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हळदी कुंकू या कौटुंबिक चित्रपटातील गायन, नृत्य आणि सतार यांच्या स्टेजवरील नृत्य अदाकारीचे आणि जुगलबंदीचे सुंदर गीत। जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी। या गाण्यामध्ये गायिका उत्तरा केळकर यांची फक्त रागदारी आणि आलाप आहेत। हे गाणं आहे सतारवादन, उत्तरा केळकर यांचे आलाप, सुरेश वाडकर यांचे गायन आणि उषा नाईक यांचे नृत्य यांच्या सुरेल जुगलबंदीचे। गाण्याच्या शेवटची सतार आणि तबला यांची जुगलबंदी तर केवळ अप्रतिम। या गाण्याला सूरसिंगार शास्त्रीय गीताचा पुरस्कार मिळाला होता। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे उषा नाईक आणि रवींद्र महाजनी यांच्यावर। ऐकूया रसिक।

श्रोते हो, यापुढील गाणं देखील एक स्टेजवर सादर झालेलं गाणं आहे. गीतकार जगदीश खेबूडकर यांचं हे गाणं राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलं आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी, आणि गायक आहेत परत एकदा सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर. या गाण्यात देखील उत्तरा केळकर यांची फक्त उत्तम रागदारी आहे. चित्रपट आहे गोंधळात गोंधळ. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते वासुदेव कृष्णा नाईक म्हणजेच व्ही के नाईक. 23 वर्ष संकलक म्हणून यशस्वी काम केल्यानंतर या चित्रपटाद्वारे ते प्रथमच दिग्दर्शक झाले. या धम्माल विनोदी चित्रपटात 3 जोड्या होत्या, रंजना आणि अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर आणि रवींद्र महाजनी, कविता किरण आणि संजय जोग. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अशोक सराफ आणि रंजना या जोडीवर. ऐकूया श्रोते हो मूळ चित्रपटातील हे गाणं. या गाण्यातलं फारसं ऐकायला न मिळणारं कडवं, भरली पिचकारी मी आता लपशील किती, लाज पदरामधी सांग जपशील किती, सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग, अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग.

0: ಸಂಗಮದಿ ಬೀಸಲ್ ತುಜ ಗೋರ ಗೋರ ಅಂಗ ಅಗನಾಥ ನಾಥ ನಾಥ ರಾಧೆ ಉಡಬು ಯಾರಂಗ ಅಗನಾಥ ನಾಥ ನಾಥ ರಾಧೆ ಉಡ.
1: ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಆಪಣ ಐಕತ ಆಹಾತ ರೇಡಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार विश्वनाथ मोरे यांची काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीत. मित्रांनो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांची चित्रपटातली गाणी विशेष प्रसिद्ध असली तरी त्यांनी चित्रपट गीतांशिवाय संगीताच्या इतर विविध प्रकारांची देखील गाणी उत्तम स्वरबद्ध केली आहेत. याच्या प्रचितीसाठी यानंतर ऐकूया एक भावगीत आणि एक लोकगीत. हे पहिलं गीत आहे गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या खास ठेवणीतल्या काही गाण्यातलं एक आशयपूर्ण भावगीत. या गाण्याला बकुळीचा गंध आहे. पांढरी किंवा ऑफ व्हाईट रंगाची किंचित चॉकलेटी कडा असलेली बारीक केसराची नाजूक बकुळ फुलं किती सुंदर दिसतात ना. बकुळीच्या सुगंधाच्या अगोदर तिचं रूपच लोभस वाटतं. बकुळीच्या फुलांचा सुगंध मोहक आणि रूप मनोवेधक असतं. हे झाड औषधी वनस्पती देखील आहे. पूर्ण वाढलेलं बकुळीचं झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या बकुळीच्या झाडाखाली दाट सावली असते. शब्द तसे अलवारच बकुळीच्या गंधासारखे चिरंतन सुवास देणारे, आपल्या अलौकिक गंधाने ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारे. देवानं माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली. या शब्दांचे महत्त्व अपार आहे. मनातले विचार यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी एखादा शब्द कधी कसा वापरावा यावर त्याचं सर्व सामर्थ्य अवलंबून असतं. ऐकूया रसिक हो राग पुरिया धनश्री या रागामधील गीतकार मंगेश पाडगावकर यांचं हे सुंदर भावगीत. गायला आहे गोड गळ्याच्या मधुर गायिका सुमन कल्याणपूर यांनी आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं. या गाण्याच्या सुंदर चालीसाठी सुमन कल्याणपूर यांची केलेली निवड किती सार्थ आहे हे भावगीत ऐकताना जाणवतं. बासरीच्या सुंदर स्वरांनी सुरू होणारं हे गाणं आणि दोन कडव्यांच्या मध्ये बासरीचा केलेला वापर खूपच सुरेख.

श्रोते हो, संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्या गाण्यांची विविधता पाहताना त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक लोकगीत आता ऐकूया. हे आहे गीतकार राम मोरे यांनी लिहिलेलं एक अत्यंत प्रसिद्ध लोकगीत. हे गाणं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे हेच बहुतांश रसिकांना माहीत नसणार, पण त्यांनी लोकगीतं देखील अतिशय उत्तम दिली आहेत याची खात्री देणारं हे अत्यंत लोकप्रिय लोकगीत ऐकूया रोशन सातारकर यांच्या आवाजात.

आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मुंबईचा फौजदार या विनोदी चित्रपटातील आपल्या सर्वांच्या आवडीचं हे सुरेख युगुल गीत. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अर्थातच विश्वनाथ मोरे यांनी आणि गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. अलिबाग येथील सासवणे किनाऱ्यावर हे गाणं चित्रित झालं आहे नायिका रंजना आणि नायक रवींद्र महाजनी यांच्यावर. या गाण्यातील इंटरल्यूडसाठी सॅक्सोफोन या वाद्याचा सुरेख वापर केला आहे. या गाण्यातलं फारसं ऐकण्यात नसलेलं हे कडवं बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, नाती तना मनांची ही एकरूप होती. एकांत नाचतो हा फुलवूनी या पिसारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीत, लोकगीत आणि चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया बाजी या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत चौकीदार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. सर्व रसिक श्रोत्यांसाठी एक नम्र विनंती आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिक सह इतर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाच्या तडाख्यामुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण काही तात्पुरत्या काळासाठी खंडित होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर आपण रेडिओ विश्वासचे नियमित श्रोता असाल आणि जर कधी काळी अतिवृष्टीमुळे रेडिओ विश्वासचं प्रक्षेपण खंडित झालेलं आपल्याला आढळलं तर कृपया त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे 8380016500. रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपणास रेडिओचे प्रक्षेपण बंद आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: दिवस टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: भूस भर दिया अयो, भूस भर दिया मेरी चाहत में,

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.
1: बुट्टो लंबो लंबो मैं जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला.

संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.